233.1 मीटर मळार 1287 किलोहर्ट्झाचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल. तेच वांगडा 1287 किलोहर्ट्झाचे डिजिटल मोडाचे तुमकां ऐकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयज वार सोमार, भारतीय सौर दीस 25 जेष्ठ शके 1948 म्हळ्यार 15 जून 2026. सकाळची 5:56 जाल्ली आसात. समेस्त मोगाळ आयकुप्याक उर्बेभरीत येवकार दिता आनी आयच्या ह्या पहिल्या वितरवणेक सुरवात करता. सगळ्यांक येवकार आनी नमस्कार. सुप्रभात.

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचं हवामादर चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स बरोबर 6 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले. दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदीतल्यान समाचार तशेंच बरोबर 6 वरां जावन 5 मिनटांचे तुमकां आयकुपाक मेळटले न्यूज इन इंग्लीश. ताचो आस्वाद घेया.

विचार किरण या कार्यावळीत तुम्ही ऐकलो निघतोच असं सुंदर गांधी विचार आणि आता वेळ झाला आमचो आधार या कार्यावळीचो. जसे तुमका खबर असत आमचो आधार ही कार्यावळ सदांच आमच्या ऐकुप्यां खातीर घेऊन येता. तर एक वार अशी भक्ती गीता तशेच देशभक्तीपर गीता. तर कार्यावळीच्या सुरवातेक आम्ही ऐकूया शो.

सुंदर अशा शक्ती उपासनेच्या गीता सांगातान आम्ही ही कार्यावळ सुरुवात केल्ली आसात आणि अशीच ही भक्तिमय कार्यावळ मुखार वळताना आता आम्ही ऐकूया अजित कडकडे हांचो हो स्वर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: मोग आयकुप्यांनो, तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादर चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्ज. बरोबर 6:29 आणि 6 सेकंद झाले आसात आणि तुम्ही आयकतात कार्यावळ आमचो आधार. जशी तुमकां खबर आसतलेच, आमचो आधार ही कार्यावळ सदांच आमच्या आयकुप्यां खातीर घेवन येता. तरेकवार अशी भक्तीगीतां तशेंच देशभक्तीपर गीतां. तर कार्यावळ मुखार वताना आमी आयकुया लता मंगेशकर हांच्या आवाजांतल्यान सोबीत अशें भक्तीगीत.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आणि आता आम्ही ऐकूया आमचं आधार या कार्यवाहीचे निमणे गीत. स्वर्गस्थ डॉक्टर मनोहर सरदेसाई यांची रचना.

7 वरांचे हिंदीतल्यान खबरो. 7 वरां जावन 5 मिनटांचे शुभप्रभात. 7 जावन 25 मिनटांचे कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो. जाल्यार 8 वरां जावन 50 मिनटांचे आयकुपाक रावात चित्र संगीत ही कार्यावळ.

बरोबर 9:30 ऐकूपाकरा आवाज भावधारा हो मराठी गीतांचा कार्यक्रम 10:05 ऐकूपाकरा आवाज कातारा झाल्या शास्त्रीय संगीताची कार्यावळ बरोबर 10:30

11 वाजून 5 मिनिटांचे गाता रहे मेरा दिल, 12 वाजून 5 मिनिटांचे घरकूल, 1 वाजून 5 मिनिटांचे काना वावळा, सदाफुले ऐकूपा क्रवत 1 वाजून 40 मिनिटांचे बरोबर 2 वरांचे मिड डे न्यूज आणि त्याच्या उपरांत दुपहर समाचार 2 वाजून 30

सांजेच्या 5:30 युवावाणी 6:15 शब्दली कातारा ऐकू पाकरावा 6:35 तिन्ही सांजा 7 साडेसातांक चावडेर ही कार्यावळ 8:15 गीत गजल 9:15 समाजा संध्या आणि ताचे उपरांत न्यूज ॲट 9 झाल्यार बरोबर 10 ऐकुपाक रावात मनजोक्ती गीतां आणि ह्यो आशिल्ल्यो आयच्या पुराय दिसाक वितरपी काय मुखेल कार्यावळी.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. कंपनी खातीर नवे नेम सरकार चालीक लायतले. खासगी वाठारांत 5 ते 10 वर्सांचो अनुभव आशिल्ल्यांचो पगार वाडटलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. ताळगांवां श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर मेगा नोकरी मेळाव्याचें उक्तावण केले उपरांत मुखेलमंत्री उलयताले. अनुपावस उणो जावपाची शक्यताय आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचें आसा. बोरवेल वापरप्यांक उदका संवर्धनाचो सराव करप आनी उदकाच्या साठ्याक रिचार्ज करपाक मदत करप अशें सक्तीचे परिपत्रक जारी करपाक उदका स्रोत खात्याक निर्देश दिल्या. शक्य आसल्यार सरकार उदका संवर्धनाचे उपाय हातांत घेतलो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणा खाला गोंय सरकारान लिव्हर फॉरएव्हर कार्यावळ गोंयांत सुरू करपा खातीर झायडस लायफ सायन्सीस लिमिटेड मालकीची उपकंपनी झायडस हेल्थकेअर हे संस्थे वांगडा कबलात केल्या. गोवा लोकसेवा आयोगान राज्य सरकाराच्या कर्मचारी भरती खातीर आनी उमेदवारां खातीर अर्जी पत्रां स्विकारपाक एक नवी आनी सोपी ऑनलायन पद्दत सुरू करपाचो निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्रालयान फ्रांसातल्या नीस हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भेटीच्या निष्कर्षाविशी एक विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले. संवसारीक रक्तदान दिसा निमतान खडपावान फोंड्या हांगा श्री रविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सार्थक फाउंडेशन, रेड क्रॉस सोसायटी, सालसेट तालुका आनी व्हिक्टर हॉस्पिटल हांच्या जोडपालवान रक्तदान शिबिराचे आयोजन केले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या फुटसाल क्लब सर्तीत फोंडा फुटबॉलर्स हो पंगड गोंयचे फुडारपण करतलो. ही सर्त 17 जुना सावन भावनगर गुजरात हांगा सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी
3: दोनशे 233.1 मीटर मा 1287 किलोहर्ट्झाचे तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादर चॅनल

15 जून दिनविशेष. आयचो हो दीस कितल्याशाच म्हत्वाच्या अशा घडामोडींनी भरिल्लो आसा. 15 जून हो जागतीक पवन दिवस, ग्लोबल विंड डे. पवन उर्जा आणि ताच्या वापराविषयी जनजागृती निर्माण करपाखातीर दरवर्सा 15 जून हो जागतीक पवन दिवस

निकतीस तुम्ही ऐकले दिनविशेष ही कार्यावळ आणि शुभप्रभात. ही कार्यावळ मुखारवताना आम्ही ऐकूया डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजातल्या सुंदर असे एक बालगीत.

निघतेस तुम्ही ऐकले डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजातल्या सोबीत असे एक बालगीत. आणि आता बरोबर 7:25 तुमका ऐकूपाक मेळटले आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान प्रसारित जावपी प्रादेशीक खबरो.

भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणाखाला गोंय सरकारान लिव्हर फॉरएव्हर कार्यावळ गोंयात सुरू करपा खातीर झायडस लायफ सायन्सीस लिमिटेड मालकीची उपकंपनी झिडस हेल्थकेअर ह्या संस्थे वांगडा कबलात केल्या. मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर डिझीज आणि मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड सिटोहेपटायटीस हाची सुरुवातीची तपासणी आणि प्रतिबंध करपाक समर्पित केली ही पहिलीच राज्यव्यापी भौशीक भलायकी मोहीम असतली. 3 वर्षांच्या काळात गोयच्या 14 लाख प्रौढ लोकसंख्येतल्या 3 लाख लोकांची तपासणी करपाची ह्या उपक्रमाचो हेत आसा. चरबीयुक्त यकृताची यकृत सिरोसीस आणि टायप 2 गोडेमूत अशा घातक परिस्थितीत संसर्ग आडप हो या भलायकी उपक्रमाचो हेतू आसा असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. लोकसेवा आयोगान सरकाराच्या कर्मचारी भरती खातीर आणि उमेदवारा खातीर अर्जी पत्रां स्विकारपाक एक नवी आणि सोपी ऑनलाईन पद्दत सुरू करपाचो निर्णय घेतला. ह्या नव्या निर्णया प्रमाण सरकारी विभागात आता आपल्यो गरजो आणि लागपी कागदपत्रां ऑनलाईन रितीन सादर करपाक शकतले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या फुटसाल क्लब सर्तीत फोंडा फुटबॉलर्स हो पंगड गोयचे फुडारपण करतलो. ही सर्त 17 जुना सावन भावनगर गुजरात हांगा सुरू जातली. ह्या सर्तीत वट्ट 13 पंगडाचो आसपाव आसा. पणजे वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण येता ते 19 जून मेरेन राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा. पणजे चडांत तापमान 34.2 आणि उण्यात उणे 28.7 डिग्री नोंद जाला. आनी इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबर आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: मग आयकूप येणं बरोबर 7:31 आणि 25 सेकंद झाले असतात आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ शुभ प्रभात.

नमस्कार गोवा, नमस्कार गोयकारांनो. सगळ्यांचे मनकाळजा संपूर्ण एक फावट स्वागत आणि योकार. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ शुभ प्रभात. तर कार्यावळ मुखार वतना आम्ही ऐकूया श्यामा चितर हांच्या आवाजातल्यान एक सुंदर कोकणी गीत.

0: सोन्याची होळी गे रुप्याचे ओले गौरी तुझे पुत्र समुद्र पागोंगे।
1: एक महत्वाचा मुद्दो आम्ही लोकगीतांच्या संदर्भात मतीत दौरूंक जाय की ते कोणी केन्ना केले कसे झाले हाचे काही यक हे मेळचे ना तुमका। ते केन्ना तरी अशी येता आणि जी सहजपणान जी खबर येता ती तुमचे ते किते म्हणूया
2: व्याकरणात्मक चौकटीत बसना
1: ती चौकटीत बसपाची नसताच ती बसून ना अशीच अपेक्षा असा। म्हणजे दाते मानून गे दात्या केले तिबे दारी जाली उभी सातेर माय वोये पाना योगे खामणी माये आपल्या मान। आता हांगा दाते मानुनी दात्या केले तिबे म्हटल्यानंतर दारी जाले उभे येऊक जाय पण तिका सातेर माय थंय जाय नी म्हणटकच ती उभी म्हणटा। आणि नाल्ल फोडून पाच केली वळी। आता एका नाल्लाची पाच वळी जाऊक शकना पण नाल्ल फोडून पाच केली वळी मगीर एक वळे सातेर मायेक धाडात पालखी धाडात तिका आपोवन हाडात दुसरे वळे रवळनाथाक धाडात घोडो धाडात ताका आपोवन हाडात अशे भशेचे जेन्ना ती अशा नजरेन एका विशिष्ट कारणान ती जेन्ना त्यो ओव्यो गाता तेन्ना तिका तो अनुप्रास किंवा हे जुळप अशी तिका गरज दिसना। आणि हातूत काय काय वेळा अशी मजा जाता की आता वारू म्हणजे घोडो तर ती वारवावरी बसून येयलो। आता वारवावरी म्हणजे घोड्याचेर पण ते साधेपणान

0: फाटल्यान सुवारी बंदावाची बंदावाची फाटल्यान सुवारी बंदावाची
1: दोन शेर गे शेर इंगळे तीन शेर गे काशे शिशे देवानी घडी आलो दियो घडी आलो तिसून दिवा तालीन गेला तो कापसिणीच्या इक्सा गेला कापसिणीचो कापूस घेऊन दिवो मागे परात आला. हांगा तुमकां काव्याची काही
2: घटक
1: घटक महत्वाचे घटक असे दिसतात पूण ते सगळे कडे आसना आणि त्याची गरज असा असे माका दिसना. कारण ज्यांना हो अनिकेत कालात अनामिक पद्धतीन अशी जी आयल्ली गीतां आसा सहज उत्स्फूर्तपणान आयल्ली तांकां ह्यो कसल्योच असल्यो मुद्रा म्हणा किंवा असली मापां लावपांत
2: चौकट
1: चौकट लावपाक किंवा मापां लावपांत काय अर्थ ना. हांवें वदळ सांगलें तशें की धवळां ही गावपाचीं आसतात तुमकां आयता मगे अशें म्हणटात. फुगडेक खातीर फुगडी म्हणून जे कितें म्हणटात तातूंत झेमाडो सुद्दां झेमाडो हो प्रकार एक वेगळो आसा तो सुद्दां आयलो. झिम झेमाडो दारी माझ्या आंबाडो आंबाड्याचें पान आंबट रे आंबाडो जालो भोंडो रे झिम. आतां ह्या हातूंत तुमकां काही अनुप्रास जरी दिसले तरी हातूंत आसा तें फक्त एक ठेको
2: रिदम
1: रिदम हय. आनी तुमी म्हणटात त्या प्रमाण वेगळे वेगळे प्रकारच्या गीतांक ओव्यो हें नांव आमी दिलां आमचे सोयी खातीर.

होव्यो वा ओव्यो म्हळ्यार विधी विधानांचे मौखिक दस्तावेज. होव्यो म्हळ्यार अस्तुरेच्या अंतर्मनाचे उमाळे. होव्यो म्हळ्यार जिणेतल्या भाव भावनांचे कलात्मक प्रतिबिंब. इश्टानो, ह्या होव्या वरवीं गोयच्या संस्कृतायेचे दर्शन जाताच, पूण तेच वांगडा चाली रिती, रूढी, लोकमानस, समाजवेवस्था हांचो सोबीत प्रयोगात्म दिश्टावो लेगीत जाता.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

बोरवेल वापरप्यांक उदक संवर्धनाची सराव करप आनी उदकाच्या साठ्याक रिचार्ज करपाक मदत करप सक्तीचे अशे परिपत्रक जारी करपाक उदका स्रोत खात्याक निर्देश दिल्या. भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या फुडारपणाखाला गोंय सरकारान लिव्हर फॉरएव्हर कार्यावळ गोंयात सुरू करपा खातीर झायड्स लायफ सायन्सीस लिमिटेड मालकेची उपकंपनी झिड्स हेल्थकेअर हे संस्थे वांगडा कबलात केल्या. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांणी नीश शारांत संयुक्तपणान भारत इनोव्हेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें. फ्रांसातल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. गोवा लोकसेवा आयोगान राज्य सरकाराच्या कर्मचारी भरती खातीर आनी उमेदवारां खातीर अर्जपत्रां स्विकारपाक एक नवी आनी सोपी ऑनलायन पद्दत सुरू करपाचो निर्णय घेतला. ह्यो आशिल्ल्यो कायम खेळ खबरो.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इन्व्हेस्ट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इन्व्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इन्व्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरु होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ड संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA नीट .NTA .NIC .IN या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश

प्रवेशपत्र डाउनलोड करावेत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विशेष सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली एआय सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. सीआयडीनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात

बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 41 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कायम खेल खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो हांणी नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचें उक्तावण केलें. फ्रांसातल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. काल राती बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनात जाल्ल्या आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. तशेंच स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांची भेट घेतले. फ्रांसातल्या नीसची भोंवडी पुराय केल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी काल राती स्लोवाकियाक 2 दिसांच्या अधिकृत भेटी खातीर ब्रातिस्लावा पावले. भारत आणि स्लोवाकिया हांचे मदले संबंध आणि घटमूट करपाची आणि दोनूय देशांमधले सहकार्याचे नवे मार्ग सोदून काढपाची संद ही भेट दिता, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. तशेंच स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन फळादीक चर्चा करपाची आस्त बाळगिता, असोय उल्लेख तांणी सोशल मिडियाचेर केला. 1993 वर्सा स्वातंत्र्या उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची स्लोवाकियाची ही पहिली भेट. फाटल्या वर्सा एप्रिलांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी स्लोवाकियाक अधिकृत भेट दिली आनी अंदू फेब्रुवारीत एआय इम्पॅक्ट समीट खातीर स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी हांणी भारताक दिल्ल्या भेटी उपरांत प्रधानमंत्री मोदींची ही भेट आसा. वेपार, गुंतवणूक तशेंच ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनी स्लोवाकियाकडेन द्विपक्षीय संबंध आणि घटमूट करपाची भारताची वचनबद्धताय परतून एक फावट या भेटीतल्यान स्पष्ट जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो हांणी नीस शारांत संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचे उक्तावण केले. ह्या वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी भारत आणि फ्रान्स देशांमधल्या घटमूट संबंधांचे उजवाड घालो.
1: दुनिया में अलग अलग देश एक दूसरे के साथ व्यापार करते हैं, अलग अलग देशों के बीच स्ट्रेटेजिक पार्टनरशिप भी होती है, लेकिन कुछ रिलेशंस ऐसे होते हैं जो शेयर्ड इंटरेस्ट के साथ साथ शेयर्ड विजन से भी ड्राइव होते हैं. भारत और फ्रांस का रिश्ता कुछ ऐसा ही है.
0: परराष्ट्र मंत्रालयान फ्रांसातल्या नीस हांगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या भेटीच्या निष्कर्षाबाबत एक विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या परिषदेत प्रामुख्यान प्रधानमंत्री आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो मधली द्विपक्षीय चर्चा तसेच भारत फ्रांस मधल्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीक मेळटा त्या वाढती गती या मुद्द्यार उजवाड घालो. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हांणी या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळार अतिरिक्त सचिव पियुष श्रीवास्तव, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल आणि फ्रान्सातले भारताचे राजदूत संजीव सिंगला हेय उपस्थित आशिल्ले. अधिकाऱ्यांनी नीस हांगा प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमामधल्या महत्वाच्या निष्कर्षांची माहिती दिली. हातून भारत इनोवेट्सचे संयुक्त उक्तावण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञान, वेपार, गुंतवणूक आणि धोरणात्मक क्षेत्रामधले सहकार्य अधिक घट करपाक जाल्ली चर्चा आसपावता. तशेंच या परिषदेत नमूद केले की दोन्ही फुडाऱ्यांनी भारत फ्रांस विशेष जागतिक धोरणात

0: मग भागीदारीच्या प्रगतीचो आढावो घेतलो आनी वेगवेगळ्या क्षेत्रांत सहकार्य अदीक विस्तारपाच्या आपल्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. फ्रांसातल्या इव्हीएन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. 3 दिसांच्या ह्या शिखर सभेत G7 वांगडी देश कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका आनी युरोपीय संघ हाजीर आसतले. वांगडी देशाभायर फ्रांसान भारत, ब्राझील, इजिप्त, केन्या, दक्षिण कोरिया, कतार, साऊदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आनी संयुक्त अरब अमिरात हांकां आउटरीच पार्टनर कंट्रीज म्हूण आमंत्रीत केल्यात. G7 शिखर सभेत भारत भागीदार देश म्हूण वांटो घेवपाची ही 13वी खेप. फाल्यां आउटरीच सत्रांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. पदवी वैजकी शिक्षणांत प्रवेश मेळोवपा खातीर नॅशनल टेस्टींग एजन्सीन नीट UG पुनर्परिक्षेची प्रवेश कार्डां जारी केल्यांत. उमेदवार आपले प्रवेश कार्ड NTA अधिकृत संकेतथळ neet.nta.nic.in वयल्यान डावनलोड करूंक शकतात. ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक दनपारां 2 ते 5:15 मेरेन ही परिक्षा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावल्यो खबरो. UPI मुळाव्या सुविधांचो जलद विकास, रेल्वे वा हवाई संपर्क व्यवस्थेतली सुदारणा आनी उद्देगीक कॉरिडोर ह्या सारखे उपक्रम भारताच्या अर्थव्यवस्थेत बरेच बदल घडोवन हाडटात अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी म्हळां. बेंगळुरू कडच्या देवनहल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयताना तांणी NDA सरकाराच्या फाटल्या 12 वर्सातल्या कामगिरीचेर उजवाड घालो. हातून रेल्वेचे विद्युतीकरण, वंदे भारत गाड्यांची सुरवात आनी देशभरात नवीन एम्स आनी IIT संस्थांची स्थापना ह्या सारख्या बाबी आसपावतात. मध्यमवर्गीयांक थाकाय दिवपाच्या प्राप्तीकराच्या सवलतीची मर्यादा 2.5 लाख रुपया वेल्यान 12.75 लाख रुपया मेरेन वाढयल्या अशें तांणी नमूद केले. अर्थमंत्र्यांनी सांगले की कच्च्या तेलाची, खतांची आनी भांगराची आयात रुपयाच्या मूल्यातल्या चढ उतारांचेर परिणाम करता, तशेंच खुबशा जागतिक चलनाचेरूय सध्या दबाव आसा. परकीय चलन साठो वाटोवपाक मदत करपाक नागरिकांनी भांगर खरेदी आनी इंधनाचो वापर कमी करपाचो विचार करचो, तशेंच सैमीक शेतीचो अवलंब करचो अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्ल्याचें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतातले सर्वाधिक काळ पदभार सांबाळपी वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात आनी तांच्या नेतृत्वाखाला देश 2047 मेरेन विकसित भारत करपाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करता अशें तांणी म्हळें. फाटल्या 12 वर्सांत देशातल्या अल्पसंख्याक समाजांचे जिवीत, दर्जो आनी एकंदर परिस्थितींत खूप सुदारणा जाल्या अशें केंद्रीय अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी म्हणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सबका साथ सबका विकास ह्या संकल्पने खातीर उदरगतीचो लाव समाजातल्यान दरेका घटकामेरेन पावप सुनिश्चित जाल्ल्याचे एका राष्ट्रीय चॅनलाक दिल्ल्या मुलाखतींत केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू हांणी सांगले.
2: Minorities are better in India. 12 years after Modiji has become the Prime Minister, the life, the quality, the overall situation of minority communities have become better because life of every Indian has become better.
0: काल राती बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनात झाल्या ICC बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धावण्यांनी हारयलो. भारतान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना खातीर 171 धावण्यांचे लक्ष दवरिल्ले. ताका जाप दितना पाकिस्तानान 17 षटकांनी 106 धावण्यो केल्यो. फलंदाजीचो निर्णय घेत भारतान निर्धारित 20 षटकांत 6 बाद 170 धावण्यो केल्यो. स्मृती मानधनान 44 चेंडूत सर्वाधिक 68 धावण्यो केल्यो. ताचे आदी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिणे नाणेफेक जिखून फलंदाजीचो निर्णय घेतलो. दिप्ती शर्माक सामनावीर म्हणून घोषित केली.

0: भारतीय हवामान खात्यान फुडल्या 6 ते 7 दिसांनी उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आनी आसाम मेघालयात कांय सुवातींनी पावस पडटलो असो अदमास दिला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आयज ईशान्य भारत आनी अस्तंत बंगालात कांय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 4-5 दिसांत महाराष्ट्राच्या आनीक कांय वाठारांनी तशेंच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आनी दक्षिण छत्तीसगड ह्या वाठारांनी नैऋत्य पावस फुडें वचपाक परिस्थिती अनुकूल आसा अशें खात्यान सांगलां. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांणी नीश शारांत संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचे उक्तावण केले. फ्रांसातल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जाता. काल राती बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनात जाल्ल्या आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धावण्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

2333 मीटरमा 1287 किलोहर्ट्झाचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मावदळ चॅनल. बरोबर 8:53 मिनटा आणि 3 सेकंद जाल्ले आसात आमच्या ह्या स्टुडिओन आणि हो वेळ तुमच्या खातीर घेऊन आयला कार्यावळ चित्र संगीत ही हिंदी सिनेगीतांची कार्यावळ. तर आयज ह्या कार्यावळीत आमी ऐकतले अभिनेत्री काजोल हाणें काम केल्या साबार हिंदी चित्रपटांतलीं गितां. तर सुरवेक आमी आयकुया बाजीगर ह्या फिल्मांतलें गीत, कुमार सानू आनी अलका याग्नीक हांचो हो जोड स्वर.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा हांगा आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आनी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हांणी नीश शारांत संयुक्तपणान भारत इनोवेट्स कार्यावळीचे उक्तावण केले. फ्रांसातल्या इव्हियन शारांत आयज 52व्या G7 शिखर सभेची सुरवात जातली. कंपनी खातीर नवे नेम सरकार चालीक लायतले. खासगी वाठारांत 5 ते 10 वर्सांचो अणभव आशिल्ल्यांक पगार वाडटलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. अंदू पावस उणो जावपाची शक्यताय आशिल्ल्यान उदकाची जतनाय घेवप गरजेचें आसा. बोरवेल वापरप्यांक उदक संवर्धनाची सराव करप आनी उदकाच्या साठ्याक रिचार्ज करपाक मदत करप सक्तीचें अशें परिपत्रक जारी करपाक उदका स्रोत खात्याक निर्देश दिल्या. काल राती बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनात जाल्ल्या आयसीसी बायलांच्या T20 विश्वचषकाच्या सलामीच्या खेळांत भारतान पाकिस्तानाक 64 धावण्यांनी हारयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

मग आज संगीत प्रेमीनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मालदय चॅनल 233.1 मीटर मा 1287 किलो हर्ट बरोबर 9:02 आणि 26 सेकंद झाले असतात आणि आमचे ऐकूपी ऐकतात कार्यावळ चित्रसंगीत. तर हीच चित्रसंगीत कार्यावळ मुखार वताना आम्ही ऐकूया फना या फिल्मातले हे गीत. सोनू निगम आणि सुनिधी चौहान हांचा हो जोडस्वर.

कार्यावळी सगळ्यां परतून एक फावट मायमोगाचो योकार बरोबर 9:14 जाल्ली आसात आनी तुमी आयकतात कार्यावळ चित्र संगीत. तर ही संगीताची मैफील मुखार वताना आमी आयकुया अलका याग्निक आनी सोनू निगम हांचो हो जोड स्वर कभी खुशी कभी गम या फिल्मातले हे गीत.

0: आणि पणजीच्या महादय चॅनलात
1: गाव आणि हाव
2: रसिक हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी 233° 1' म्हणजेच 1287 किलोहर्ट्ज. घड्याळात वाजले आहेत बरोबर सकाळचे 9:30 आणि आमचे संगीतप्रेमी ऐकणार आहात कार्यक्रम भावधारा. तर आमच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. संगीत म्हणजे माणसाच्या मनाला मिळणारा एक सुंदर स्पर्श आणि अशाच सुरेल स्पर्शाची तुम्हाला अनुभूती देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास मराठी भावगीतांचा कार्यक्रम. अर्थातच भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. तर आपलं मन जे काय आहे ते मोकळं करताना आपण आपल्या कार्यक्रमास सुरू करूया. तर कार्यक्रमास आरंभ करताना आपण ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. या गीतास स्वरबद्ध केले आहे अरुण दाते यांनी.

0: आणि आता आपण भावधारा या कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
2: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
3: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
1: भावधारा या मराठी गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुनश्च सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी आणि आपण आस्वाद घेत आहात भावधारा या मराठी कार्यक्रमाचा. तर कार्यक्रमास पुढे नेताना आपण सुधीर फडके यांच्या आवाजात ऐकूया पुढील सुरेल गीत.

0: अरुंधती आणि अनुराधा पौडवाल यांच्या जोड स्वरामध्ये आपण ऐकले भावधारा या मराठी भावगीताच्या कार्यक्रमाचे शेवटचे गीत. आणि ह्या गीतासोबतच आजचा आपला हा संगीताचा जो सफर आहे तो इथेच संपन्न होत आहे.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन ओळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.
4: मोगा इश्टानो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 म्हळ्यारच 1287 kHz. बरोबर 10 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदी समाचार.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात

0: नाना हांच्या आवाजांतल्यान तुमी आयकलें कातारां ह्या कार्यावळीचे निमणे कातार आनी सोपन ह्या कातारा सांगाताच आयची कातारांची कार्यावळ इतल्यान हांगा सोंपता. बरोबर 10:27 जाल्ली आसात आनी तुमी ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्ज.
1: इश्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणात हाडूया. प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.
2: अरे अरे अरे गुळयांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
3: आगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
2: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
3: किदें?
2: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
3: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
2: चल तर सकल वच, उडयल्ली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
3: हा करता.
2: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
3: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
2: स्वच्छता ही सेवा.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादर चॅनल बरोबर 10:30 आणि 25 सेकंद जाल्ले आसात आमचे ह्या स्टुडिओन. आणि आम्ही आमच्या ऐकुप्या खातीर घेऊन आयल्यात कार्यावळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. तर जसे तुमकां खबर आसाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ सदांच आमच्या संगीत मोग्या खातीर तशेंच जे शास्त्रीय संगीताचे चाहते आसा तांचे खातीर घेवन येता. तरेकवार अशे शास्त्रीय संगीताची आस्वाद. तर आयज ह्या कार्यावळीत आमी आयकतले पंडित जयतीर्थ मेवंडी हांच्या गायनातल्या राग अहिर भैरव

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ सदांच आमच्या संगीत मोग्या खातीर, तशेंच जे शास्त्रीय संगीताचे चाहते आसा तांचे खातीर घेवन येता तरेकवार अशे शास्त्रीय संगीताची आस्वाद. तर आयज ह्या कार्यावळींत आमी आयकतले पंडीत जयतीर्थ मेवंडी हांच्या गायनांतल्या राग अहिर भैरव.

ऐकपॅनो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवाहीत निघतेच तुम्ही ऐकले पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनात राग अहिर भैरव. आणि याबरोबरच ही कार्यवाहीतल्यान सोपता. 233° 1' म्हळ्यार 1287 kHz तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आता बरोबर 11 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटल्यो हिंदीतल्यान खबरो. आणि परतून मेळया आमी हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यवाहीत. 11:05 मिनटांचेर मेळया गाता रहे मेरा दिल या कार्यवाहीत.

231 मीटर 1287 किलो संजल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकबनो 11:05 जातली असा वेज लागात तर हे मिरादित या कार्यवाहीचं कार्यवाहीक सुरुवात करता असताना ऐकून देता अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या वसंत येस बॉस या फिल्मातले सुंदरशे गीत.

एक पहनो तुम्ही ऐकत आहे शोपीस या फिल्मातल्या शान आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात ललित पंडित हानी संगीतबद्ध केली ही साईद कद्री यांची गीत रचना कार्यवाहीन मुखावल्या स्वाती ऐकून गीता जुबिन नौटियाल यांच्या आवाजात साईद कद्री यांची गीत रचना संगीत मिथुन हांचे

ले कुमार सनू अनि बेला शिंदे हंचवजंत इम्तिहानी हा फिल्मातले सुंदर शगीत करवेन मुखावल्या स्वाती रायकून दिता जयदीप सानी हांची गीत रचना सोनू निगम आणि महालक्ष्मी अय्यर हांच्या आवाजांत विशाल शेखर हांनी संगीतबद्ध केले सलाम नमस्ते ह्या फिल्मातले हे गीत

आयकपानू निकतेच सुमेकले जुबीन नौटियाल आनी तुलसी कुमार हांच्या आवाजान तनीश बगची हांणी संगीतबद्ध केल्ली श्लोक हांची गीत रचना श्रीकांत ह्या फिल्मांतल्यान. कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर आयकूंक दिता कुमार सानू आनी अलिशा चिनोय हांचो आवाज इश्क विश्क ह्या फिल्मा खातीर.

0: ऐकपानो निघतेच तुम्ही ऐकले नकाब ह्या फिल्मातल्या जावेदली यांच्या आवाजातले गीत. गाता रे ही मेरा दिली कार्यवळ मुखर वरता असताना घेऊया एक लहानसाच विसव.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर. डॉक्टर
2: गांव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
3: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
2: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
4: गाव आणि हाव

आयकपानू निकतेच मेळकले जोश ह्या फिल्मातल्यान उदित नारायण आणि अलका याग्निक हांच्या आवाजातले गीत. कार्यावळी निमण्या स्वातीर आयकूंक दिता उदित नारायण आणि साधना सरगम हांचो आवाज कहता हे दिल बार बार ह्या फिल्मा खातीर. समीर हांची गीतरचना आणि जतीन ललित हांचे संगीत.

0: एकबानो सुंदर अशा ह्या गीता संगताक आयची गाता रे ही मिरा दिली ही कार्यावळींतल्यान सोंपता.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
2: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.

233 मिळणार 1287 किलो हर्टझांचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पुंजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपानो बरोबर 12 वाजले असा वेळ झाला कार्यवाहींच्या रूपरेषेचो. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:05 ऐकूंग्रवात घरकुल ही कार्यवळ. हातून ऐकात आरती प्रभूंची कविता या विषयाचे दोतर प्रमदा देसाय हांचे उलोप आणि उपरांत लीना पेडणेकर हांचे कविता वाचन तुमकां ऐकूंक मेळटले. 1:05 कानळाव ओवळा. 1:40 ऐकात सदाफुली. 2:30 आसतली हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आणि 3:10 आयच्या दिसापुरती दनपारची सभा सोपतली. आमची सांची सभा सुरू जातली 5:28 सुरवेक. 5:30 ऐकात कोकणीतल्या युवाणीत सुखी घराबो संतोषी दलाल हांची काणी. 6:15 शब्दुली. 6:35 आसतली कातारांची कार्यावळ. 7:00 ऐकात तिन्ही सांजा या कार्यावळीत अद्भुत जगत रसायनशास्त्राचं डॉक्टर अनिता तिळवे हांचे उलोप असतले. 7:30

त्यांच्या चावडेर या कार्यावळीत आयसीएआर कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट विशी माहिती ह्याविषयी एचआरसी प्रभू हांची राहुल कुलकर्णी हांनी घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकूंक मेळटली. 8:15 रेखात गीत गजलींची कार्यावळ, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यान सहक्षेपीत करतली. 10:00 मनजोक्ती गीता ही मागणे गीतांची कार्यावळ, आणि 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आणि निमणी सभा सोपतली. तरी आशिल्ल्या आमच्या चालू सभेंत वितरावपाच्यो आमच्या महादेव चॅनलाच्यो कार्यावळी.

233 अंश एक मीटर अर्थातच 1287 किलोहर्ट्सवरून आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची महादैवाहिनी. 12:05 झालेले आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम घरकुल.

0: श्रोते हो, सुंदर अशा या गीतानंतर घरकुली या कार्यक्रमात आता आपण ऐकूया आरती प्रभूंची कविता. या विषयावर डॉक्टर प्रमदा देसाई यांचं भाषण.
1: श्रोते हो, असेच कधीतरी ये रे घना या गीताचे स्वर कानावर पडतात आणि भर वैशाखात पावसाचा मंद शिडकावा झाल्याची सुखद अनुभूती आपल्या मनाला होते. वर्षा ऋतूत निळ्या कमळांची दाटीवाटी झाल्यासारखे काळे निळे मेघ आकाशात दाटून

येतात आणि त्याबरोबर कोसळणारा धुवाधार पाऊस अंगावर झेलताना अलगद ओठावर येतात ते येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना हेच शब्द आणि मग घरदार टाकून नको नको म्हणताना मनमोर रानभर नाचू लागतो ही किमया आहे आरती प्रभूंच्या शब्दांची. आरती प्रभूंचं पूर्ण नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आरती प्रभू म्हणजे कोकणच्या लाल मातीने मराठी साहित्याला दिलेली एक महान साहित्यिकाची देणगीच होय. कविता, कादंबरी, कथा, नाटक असे साहित्याचे विविध प्रकार खानोलकरांच्या लेखणीने समर्थपणे पेलले. आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहिलेला एक झपाटलेला कलावंत अशीच त्यांची ओळख त्यांच्या साहित्यकृतीतून घडते. श्रोते हो, कोकणचा हिरवा निसर्ग, अथांग समुद्र, इथले गूढरम्य वातावरण, ईश्वरविषयक संकल्पना, तिथली भोळी भाविक कलंदर माणसे, त्यांच्या प्रेमभावना, विकृती, वासना या सर्वांमधून आरती प्रभूंचा मनपिंड घडत गेला, जीवनधारणा घडत गेल्या. या सर्वांबरोबरच त्यांना जीवनात भोगावे लागलेले दारिद्र्याचे दशावतार, अनुभवास आलेले मृत्यूचे तांडव, जीवनातले ताणतणाव यामधून त्यांच्या साहित्याची पर्यायाने कवितेची निर्मिती झाली. आपल्या कवितेची कथा या कवितेत आरती प्रभू लिहितात, माझ्या कवितेची जात हळुवार आहे, परागाने विणलेल्या गंधगीताची कोवळीक त्यात आहे. निसर्गाच्या धुंद सहवासात ती फुलते, मातीच्या नवसृजनाच्या ओढीतून ती उमलते आणि निर्मितीची चिरंतन व्यथा ती भोगते. ही अनुभूती कवी शून्यातील निळाईत साध घाली मन आणि उठे पडसाद चांदणे होऊन. अशा मौनी घडतसे कवितेची कथा, जन्मभर भोगावी ही निर्मितीची व्यथा अशा शब्दात व्यक्त करतो. निसर्ग हा आरती प्रभूंच्या कवितेचा अविभाज्य घटक आहे. डोंगर, नद्या, झाडे, समुद्र, सायंकाळ, क्षितिजावर रेंगाळणारे किरमिजी ढग, कळ्या, फुले, गवताची लवलवती पाती या निसर्ग रूपांशी त्यांचा अखंड संवाद चालू असतो. निसर्गाचा नाद, लय त्यांच्या कवितेत अलगद उतरते. निसर्ग प्रतिमामधूनच ती बोलते. हा निसर्ग आणि येथील व्यक्ती यांचे अतूट भावजीवन आरती प्रभूंची कविता. जिथे आहे घाट तिथे आहे नार, तिथूनी चढते झिंगोनिया कोर, ओठात अजून ठसठसे मुका, हळदीची मूस करी हिरव्या चुका, हळदीची मूस करी हिरव्या चुका असे रंगविते. परिस्थितीमुळे नाईलाजाने आपला आवडता कोकणचा परिसर सोडून आरती प्रभूंना मुंबईला जावे लागले होते. आपल्या जन्मभूमीपासून दुरावल्याची ही खंत, गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने, आणि थोडी ओली पाने अशा व्याकुळ शब्दात ते व्यक्त करतात. आरती प्रभूंच्या कवितेत स्त्रीला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यांनी स्वतःसाठी घेतलेल्या आरती प्रभू या नावावरूनच ते स्पष्ट होते. स्त्रीचे मोहक सौंदर्य, तिची कोवळीक प्रीतीभावना, तिची विरह भावना असे स्त्रीत्वाचे अवघे मार्दवच त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेले आहे. पूर्वस्मृतीतल्या एका तरुणीचं ओझरतं दर्शन कवी म्हणाला, जराच दिसली कोर फटीतून आणि निसटली पोर दिठीतून, झपाटलेला तीळ गालीचा जाता जाता गेला झोंबून, जाता जाता गेला झोंबून अशी चुटपुट लावून जाते. ऐनवयात मनात उचंबळून आलेली प्रेमभावना आणि प्रेमाचा सुखद अनुभव कवी श्रावणसरीसारखा आपल्या कवितेत झेलून घेतात. ते म्हणतात, माझी वस्त्रे तुझी झाली, तुझी वस्त्रे वारा झाला, माझी वस्त्रे तुझी झाली परडीभर चांदण्याने, देहपूजा सजली ग, देहपूजा सजली ग. प्रेयसीच्या मनातील प्रियकराच्या भेटीविषयीची आणि मिलन ओढीची भावना, ती येते आणि क जाते, ती येते आणि क जाते, येताना कधी कळ्या आणीते, जाताना पण फुले मागते अशा निसर्ग प्रतिमांमधून व्यक्त होते. स्त्रीचं डोळे दिपून टाकणारं दाहक लखलखीत सौंदर्य कवीला भुरळ पाडतं. खानोलकरांच्या कादंबऱ्यामधूनही अशा स्त्रिया भेटतात. सफल प्रेमाची चित्र त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून जशी फारशी दिसत नाहीत, तशीच कवितेतूनही दिसत नाहीत. शरीर मनाच्या देण्या घेण्यात परस्परांपासून दुरावण्याची शक्यता निर्माण होते. मग प्रेमभंग, विरह, वियोगाचे दुःख सोसण्याचे कवीच्या नशिबी येते. हार गुंफिले होते नव्हते तोच तुटावी गाठ, हार गुंफिले होते नव्हते तोच तुटावी गाठ, हृदयापाशी उरे पाकळी पाकळ्यातला देठ. पुरा होतसे नुकता कोठे आता दिठीत आसू, तुला मला तो दूर राहुनी भार हवाग सोसू, भार हवाग सोसू अशा विरही अवस्थेत
शीतल

0: चांदणेही दुखरे होते. जीवनाची लय उसवली जाते. दोघांच्या वाटा भिन्न होतात. अस्वस्थ तडपडणारे कळवळणारे कवीचे मन म्हणत राहते. तुझ्या पास वळताना माझ्या वाटा वेड्या तिड्या. तुझ्या पास वळताना माझ्या वाटा वेड्या तिड्या. पुढं रान माघ रान गोठलेले पानपान. पुढं रान माघ रान गोठलेले पानपान. आणि मग तू कोठे आणि मी कोठे असा प्रश्न कवी स्वतःलाच विचारत राहतो. समाजात स्त्रीवर होणारा अन्याय अत्याचार कोवळ्या कळ्यांचं खुडलं जाणं कवी मनाला व्यथित करतं. त्याच्या ओठावरचं हसू हिरावून घेतं. तेव्हा कवी म्हणतो, हसायचे कुठे कुठे आणि केव्हा कसे आणि कुणापास. इथे भोळ्या कळ्या नाही आसवांचा येतो वास. चिरंतन दुःखाचा वेदनेचा अक्षय झरा खानोलकरांच्या साहित्यातून अखंड पाझरत असतो. त्याचा नाद त्यांच्या कवितातूनही अखंड झंकारत राहतो. लाल माती झाली मंद निळा ढग झाला लाल. डहाळीचा काळा पक्षी स्वराहून बोले खोल. स्वराहून बोले खोल. कातरवेळी व्यथांचे गाणे गाणारा हा काळा पक्षी आरती प्रभूंच्या व्यथांची गाणी सतत गात राहतो. खानोलकरांचे एकूणच सर्व साहित्य मानवी दुःख आणि त्या दुःखाचे मूलाधार यांच्या चिरंतन स्वरूपाचा वेध घेते. या दुःखाला आदी नाही अंतही नाही. मानवाला अपरिहार्यपणे भोगाव्या लागणाऱ्या या दुःखाची अनंत रूपे कवीच्या साहित्यातून उमटत राहतात. त्यांच्या चानी कादंबरीतील धाकटी मामीही, असे कांदा चिरताना डोळा येते पाणी पाणी. असे कांदा चिरताना डोळा येते पाणी पाणी. असे मनाचे रे दुःख काय जाईल वाहोनी. दुःख सापडेना हाती होते शिंपल्यात मोती. बुडी घ्यावी लागे खोल तेव्हा सापडेल तळ. असा दुःखाच्या तळाचा शोध घेताना दिसते. कथाकार जी ए कुलकर्णी यांच्याप्रमाणे आरती प्रभूंच्या साहित्यावर नियतीवादाचा जबरदस्त प्रभाव जाणवतो. मानवी जीवनाला दिशा देण्याचे ते नियंत्रित करण्याचे किंवा उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य नियतीत असते. माणूस तिच्यापुढे निष्प्रभ होऊन कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागतो. नियतीच्या क्रूर लहरी खेळाचे वर्णन कवी पुढील प्रमाणे करतात. घटावर कुणी मारित काठी दुभंग हो माती. घटावर कुणी मारित काठी दुभंग हो माती. त्या मातीची कथा सांगणे इतके आमच्या हाती. अटळ जे जे ठरले लेते जन्म आणखी मृत्यू. अटळ जे जे ठरले लेते जन्म आणखी मृत्यू. नियती खेळते निर्घृण तरीही सर्वांशीच हुतुतू. कथा सांगतो कथे करी तुम्ही कथा आम्ही जगलो. जगता नात्या व्यथा लाखदा पुन्हा पुन्हा मी मेलो. नियतीचे जबरदस्त धक्के सोसूनही आरती प्रभूंच्या मनातील ईश्वरविषयक श्रद्धा तसुभरही कमी झालेली नव्हती. कोकणातल्या बागलांची राई येथील चिदानंद स्वामींच्या मठावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्याच्या पायरीशी जाण्याची तीव्र ओढ त्यांच्या मनात निर्माण होत असे. सर्व साक्षी ईश्वरापुढे माणसाचे क्षुद्र नगण्यपण त्यांना पदोपदी जाणवत असे. स्वतःही एक यक्कश्चित माणूस आहे ही भावना मनात आकार घेत असे. स्वतःचे मर्यादित सामर्थ्य आणि अपुरेपण कवी मातीचा पामरमी जगण्याचा कैवारी. मातीचा पामरमी जगण्याचा कैवारी. वाहत असे उद्घोषित मातीची अंबारी अशा शब्दात व्यक्त करतात. असे असले तरी एक कलावंत म्हणून स्वतःमधल्या प्रतिभाशक्तीचा सार्थ अभिमान कवीला वाटतं. म्हणूनच आपल्या कवितेचा सवंग बाजार मांडून बसणं त्यांना मान्य नव्हतं. एक ना एक दिवस आपल्या कवितेची खरी ओळख रसिकांना पटेलच याची त्यांना खात्री होती. म्हणूनच संपूर्ण मी तरुकी आहे नगण्य पर्ण. संपूर्ण मी तरुकी आहे नगण्य पर्ण. सांगेल राख माझी गेल्यावरी जळून असा विश्वास ते व्यक्त करतात. चिरंतन दुःख आणि वेदनेचा भार वाहणारा हा कवी जगण्याविषयीची अनिवार्यता आणि जीवनाविषयीची अलिप्तता. दुःख ना आनंदही अनंत ना आरंभही. दुःख ना आनंदही अनंत ना आरंभही. नाव आहे चालली कालही अन आजही अशा शब्दात व्यक्त करतात. कसे कसे हसायचे हसायचे आहे मला. कसे कसे हसायचे हसायचे आहे मला. हासतच वेड्या जीवा थोपटीत थोपटीत फुंकायचा आहे दिवा. अशी मनोकामना व्यक्त करणाऱ्या आरती प्रभूंनी प्रत्यक्षात मात्र वेदनेचा चिरदाह सोसतच या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
1: श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलत आरती प्रभूंची.

कविता या विषयावर डॉक्टर प्रमदा देसाई यांचं भाषण. कार्यक्रमात यापुढचं गीत ऐकूया. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांचा स्वर आणि गीतरचना आरती प्रभू

0: श्रोते हो, सुंदर अशा या गीतानंतर आता आपण घरकुल या कार्यक्रमात ऐकूया लीना पेडणेकर यांचं कविता वाचन.
1: कविता. कविता म्हणजे मनावरचे वळ. कविता म्हणजे मनावरचे वळ, अंतरातली कळ आणि तरीही हृदयीचे बळ. कवितेचं नाव आहे क्षण. क्षण मांडले मांडले एका रेषेत मांडले. क्षण मांडले मांडले एका रेषेत मांडले. सांदी कोपऱ्यात काही दडी मारून बसले. क्षण वेचता वेचता एका माळेत ओवले. क्षण वेचता वेचता एका माळेत ओवले. तरी झरझर काही घरंगळून गेले, घरंगळूनच गेले. क्षण जोडता जोडता, क्षण जोडता जोडता काही हरवून गेले. क्षण जोडता जोडता काही हरवून गेले. बोल बोलता कसे ग कुठे नाहीसेच झाले. क्षण रुसले फुगले, क्षण रुसले फुगले कधी माझ्याशी भांडले. क्षण रुसले फुगले कधी माझ्याशी भांडले. त्यानं शोधता शोधता मीच हरवून गेले, मीच हरवून गेले. कविता आहे भेट. वाटेनेच दिलेत मला वाटेवरले डोळे. वाटेनेच दिलेत मला वाटेवरले डोळे. खिडकीच्या गजांना चिकटून आहेत तिचे डोळे. वाटे

नीज दिलेत मला वाटेवरले डोळे, खिडकीच्या गजानाच चिकटून आहेत तिचे डोळे. नजरेत मावत नाही भगभगणारी खडकाळ वाट, नजरेत मावत नाही भगभगणारी खडकाळ वाट. किती काळ चालणारेत बधीर पाय हा मृत्यूघाट, किती काळ चालणारेत बधीर पाय हा मृत्यूघाट. डोळ्यापुढे सरसरत आहेत तापलेल्या या झळा, डोळ्यांपुढे सरसरत आहे तापलेल्या या झळा. तहानीने व्याकुळ मी सुका पडला हे गळा. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कधी होणारे भेट, या डोळ्यांची त्या डोळ्यांना कधी होणारे भेट. आशेने दिलाय दगा आता स्वर्गामध्येच थेट, आशेनेच दिलाय दगा आता स्वर्गामध्येच थेट.

डोळ्यापुढे सरसरत आहे तापलेल्या या झळा, डोळ्यांपुढे सरसरत आहे तापलेल्या या झळा, तहानीने व्याकुळ मी सुका पडला हे गळा। या डोळ्यांची त्या डोळ्यांना कधी होणारे भेट, या डोळ्यांची त्या डोळ्यांना कधी होणारे भेट, आशेने दिलाय दगा आता स्वर्गामध्येच थेट, आशेनेच दिलाय दगा आता स्वर्गामध्येच थेट। कविता आहे शब्द होड्या। एक एक होड्या करून शब्दांच्या सोडून देते अंतरीच्या उसळत्या लाटांवर, एक एक होड्या करून शब्दांच्या सोडून देते अंतरीच्या उसळत्या लाटांवर। जा जा एकदा सोडवा या कल्लोळातून, जा एकदा सोडवा या कल्लोळातून। कधी कधी होतो असा आक्रस्ताळी उद्रेक, कधी कधी होतो असा आक्रस्ताळी उद्रेक आवेगी भावनांचा। मग विचारते जाब मी, मग विचारते जाब मी सलग पडे वाहणाऱ्या या शब्द होड्यांना। का गाठत नाही तुम्ही किनारा दुसरा, का गाठत नाही तुम्ही किनारा दुसरा। तुमची फडफडणारी शिड हा घोंगावणारा आवाज वादळ वारा बनतोय, तुमची फडफडणारी शिड घोंगावणारा आवाज वादळ वारा बनतोय। आणि या आकांताच्या गारुडात वाहून जाते मी, आणि या आकांताच्या गारुडात वाहून जाते मी। कधी कधी तुम्ही भरकटता मलाही फिरवता घराघरा, कधी कधी तुम्ही भरकटता मलाही फिरवता घराघरा अंतरातल्या भोवऱ्यात। क्षणभराच्या उद्रेकानंतर होतो अंतसागर शांत शांत, क्षणभराच्या या उद्रेकानंतर होतो अंतसागर शांत शांत। निश्वासत मी धावते वेड्यासारखी, निश्वासत मी धावते वेड्यासारखी माझ्या शब्द होड्या, माझ्या शब्द होड्या हृदयाशी कवटाळायला। कवितेचं नाव आहे अपेक्षा। माझी कधी अपेक्षाच नव्हती की तू माझ्या हाकेला ओ द्यावीस, माझी कधी अपेक्षाच नव्हती तू माझ्या हाकेला ओ द्यावीस, सुरांना दाद द्यावीस, पाठमोऱ्या चालीला साथ घालावीस। कळत नकळत तू सार करून बसलास, कळत नकळत तू सार करून बसलास माझी छाया बनत गेलास, कळत नकळत तू सार करून बसलास माझी छाया बनत गेलास। माझ्या अपेक्षांना पूर आला, माझ्या अपेक्षांना पूर आला तसा अचानक लुप्त झालास। अनेक वर्षांच्या प्रश्नाला आज उत्तर मिळालं, अनेक वर्षांच्या प्रश्नाला आज उत्तर मिळालंय अगदी सरत्या क्षणी। जेव्हा होते उजेडात तेव्हा छायेला जागा होती, जेव्हा होते उजेडात तेव्हा छायेला जागा होती। आता उजेडच काळवंडला छाया राहील कुठं, आता उजेडच काळवंडला छाया राहील कुठं। आणि राहिलीस कुठे तर तुझ्या माझ्या साथीचं चिरंतन सत्य दडायला जागा राहीलच कशी, आणि राहिलंच कुठे तर तुझ्या माझ्या साथीचं चिरंतन सत्य दडायला जागा राहीलच कशी। कवितेचं नाव आहे जाणीव। तुझ्या इवलाल्या ओठांवरच्या बोबड्या बोलांनी ऊर कसा भरून येतो, तुझ्या इवलाल्या ओठांवरच्या बोबड्या बोलांनी ऊर कसा भरून येतो, तुझ्या बावरल्या मिठीने माझा जीवही गलबलतो। तुझ्या इवलाल्या ओठांवरच्या बोबड्या बोलांनी ऊर कसा भरून येतो, तुझ्या बावरल्या मिठीने जीव माझा गलबलतो। तुझ्या निर्व्याज ओढीनं जाणीवा मोहरून येतात, अंतरातल्या उर्मीपुढे वेदना कोमेजून जातात। पण बेटा, पण बेटा त्याच वेळी एक थरथरती जाणीव जीवाची घालमेल करते, बेटा त्याच वेळी एक थरथरती जाणीव जीवाची घालमेल करते। एवढ्या जुन्या वृक्षाला मुळापासून हादरवून जाते, बजावून बजावून सांगते, बजावून बजावून ती जाणीव सांगते तुझ्या मस्तकावर वार्धक्य बघ लटकतय, तुझ्या मस्तकावर वार्धक्य बघ लटकतय, एकेका पावलानं तुला मृत्यूकडे सरकवतय। तुच्छतेने त्याकडे पाहात मी अवसानाने हसते, तुच्छतेने त्याच्याकडे पाहात मी अवसानानं हसते आहे। पराजित सम्राज्ञीच्या का होईना आवेशात स्वतःला सावरते आहे, पराजित सम्राज्ञीच्या आवेशात का होईना स्वतःला सावरते आहे। कवितेचं नाव आहे व्रत। जळी स्थळी प्रश्नचिन्ह।

0: जळीस्थळी प्रश्नचिन्ह जळत्या नजरांचा रोख आहे. जळीस्थळी प्रश्नचिन्ह जळत्या नजरांचा रोख आहे. सहानुभूतीचा आडोसा फक्त वासनांचा ओघ आहे. श्वासाश्वासांना डसलेले वेदनेचे डंख आहेत. जखमांचे पेटलेले दुखरे निश्वास आहेत. भावनांचं गाठोडं आता गच्च बांधलंच आहे. वेदनेचे व्रत मी स्वतःहून स्वीकारले आहे. कवितेचं नाव आहे शाप. मला चांदण्यांचा जुना शाप सांगून, मेघात तारा विरघळला जरासा. गंधास मी विनविले कितीदा, कोपरा एक दरवळला जरासा. उरीचे सल कसे थोपवू मी घाव एक ओला भरभरला जरासा. आतून एक हुंकार आला सूरवेदनेशी जुळला जरासा. कवितेचं नाव आहे दिगंत. या गर्द काजळीने आयुष्य व्यापलेले अंधार सावल्यानी मनही निराशलेले. कोसळल्या उरात आभास वंचनेचे हे गात्र गात्र झाले माहेर वेदनेचे. पणती अजून कोठे ठेवून श्वास आहे. नेणे कशास अजुनी रंध्रात रक्त वाहे. हे साहणे सदाचे त्याची कशास खंत. वर्षाव झेलण्याला मी जाहले दिगंत.
1: श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलं लीना पेडणेकर यांचं कविता वाचन. कार्यक्रमात यापुढे ऐकूया आनंदी जोशी यांचा स्वर.

श्रोते हो, केतकी माटेगावकर यांच्या सुंदर अशा ह्या आवाजात आपण नुकतंच ऐकलं हे गीत. आणि ह्या गीताबरोबरच आजचा घरकुल हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

ऐकपानू निकतेच तुम्ही ऐकले विल मिक्स आणि शेरॉन हांच्या आवाजातले कातार कार्यावळीन मुखावल्या सुवातेर ऐकूया ज्युनियर रॉड हांचा आवाज.

0: आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज ह्यांच्या अवजान निघते सुमेकले असले नोकरे करूंक जाय हे कातार. आणि ह्या कातारा संगताक आयची कानळा ओळा ही कार्यावळीतल्यान सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचे महादेव चॅनल. आता बरोबर 1:30 ऐकूया मराठीतल्यान खबरो ज्यो आम्ही मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपित करता आणि उपरांत 1:40 सदाफुली ही कार्यावळ आम्ही घेऊन येतात.
1: आकाशवाणी मुंबई

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह

जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जस्सिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्ध समाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर

G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

एकपणो आवाज आशिल्लो सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचो आजानतले ह्या फिल्मा खातीर. गीत रचना आशिल्ली जयदीप सहानी आणि पियुष मिश्रा हांची. कार्यवाहीन मुखावेल्या सुवातेर आयकूंक दिता भाग जॉनी ह्या फिल्मातल्यान सुनील कामत हांच्या आवाजातले गीत.

233 अंश एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. 3:12 जाल्ली आसा आनी इतल्यान दनपारची सभा सोंपता. ह्या वेळार 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्यो कार्यावळी चालू आसात, तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्योय कार्यावळी चालू आसात, त्यो तुमच्यांनी आयकूं येता. ह्या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली आमच्या सांजवेच्या सभेक 5:30 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात, नमस्कार.

0: गौतमी हेदे हांच्या आवाजातले गीत निकतेच आम्ही ऐकले रमेश वेळुसकर हांच्या ह्या गीता खातीर अशोक पत्की हांचे संगीत आशिल्ले.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबो वीर जवान.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आणि आयकुपनो आता ही असा कार्यावळींची रुपरेषा सुरवेक हे

सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी जाणून घेऊया. सवरा जाऊन 15 मिनिटांचेर आयकुपाक रावात कार्यावळ शब्दुली. सवरा जाऊन 30 मिनिटांचेर असतल्यो कोकणी खबरो. सवरा जाऊन 35 मिनिटांचेर आस्वाद घेवपाक रावात कातारांचो. 7 वरांचेर कार्यावळ तिन्ही सांजा. आयचे कार्यावळीन अद्भुत जगत रसायनशास्त्राचं हे विशयी डॉ अनिता तिळवे हांचे असतले उलोप. तर 7 वरां जाऊन 20 मिनिटांचेर आयकुपाक मेळटल्यो प्रादेशीक खबरो. 7 वरां जाऊन 30 मिनिटांचेर चावडेर हे कार्यावळीन ICAR कोस्टल अग्री रिसर्च इन्स्टिट्यूट विशयी माहिती जाणून घेवपाक मेळटली. हे विशयी असतली मुलाखत HRC प्रभू हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली. रातच्या 8 वरां जाऊन 5 मिनिटांचेर मराठीतल्यान खबरो. 8 वरां जाऊन 15 मिनिटांचेर खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन. आनी 8 वरां जाऊन 30 मिनिटांचेर आयकुपाक मेळटली गीत गजलांची कार्यावळ. समाचार संध्या 8 वरां जाऊन 45 मिनिटांचेर 9 वरांचेर News@9. 9 वरां जाऊन 15 मिनिटांचेर स्पॉटलाईट. 9 वरां जाऊन 30 मिनिटांचेर पब्लिक स्पीक. रातच्या 10 वरांचेर आयकुप्यांच्या मागणी गीतांची कार्यावळ मनजोक्ती गीतां आयकुपाक मेळटली. 11 वरांचेर असतल्यो हिंदीतल्यान आनी 11 वरां जाऊन 5 मिनिटांचेर असतल्यो इंग्लिशीतल्यान खबरो. तर ह्यो जाल्यो आमच्या आयचे हे चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

आता जाणून घेऊया फाल्या वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी. फाल्या मंगळार 16 जून 2026 सकाळची सभा सुरू जातली सदाभशेन 5:50 सवरा जाऊन 10 मिनिटांचेर विचार किरण जाल्या उपरांत आमचो आधार ही भक्ती संगीताची कार्यावळ आसतली. सवरा जाऊन 45 मिनिटांचेर शेतकामत्यांक माहिती हे कार्यावळीन अळम्याचे बियाणे उत्पादन प्रक्रिया हे विशयी दीपश्री नायक हांचे उलोप आयकुपाक मेळटले. सवरा जाऊन 50 मिनिटांचेर संजीवनी हे भलायकी विशयी कार्यावळीन जोर हे विशयी डॉ निलेश उसगांवकर हांणी दिली माहिती आसतली. फाल्यां सकाळी 7:05 मुखेल खबरो जाल्या उपरांत कार्यावळ शुभ प्रभात. कार्यावळीन आयकुपाक मेळटलो दिनविशेष, हवामान तशेंच हवामानाचो अदमास. मजगती 7:25 आसतल्यो प्रादेशीक खबरो, तर 7:30 अनंत साळकार हांचे उलोवप आयकुपाक मेळटले. खोशी खेळयात मना काळजात हे विशयी. फाल्यां सकाळी 8:50 चित्रसंगीत, 9:30 भक्तीधारा ही मराठी गीतांची कार्यावळ, आनी 10:05 आयकुपाक मेळटली कांतारां.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार ह्या सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविष्यातले प्रवासाक आकाशवाणी यश आवडेता. देव बरें करूं.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर। त्याभायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात। चला तर आता आयकूया कार्यावळ शब्दुली।

0: सिद्धनाथ बुयाव आणि त्रिश्का फर्नांडीस यांच्या आवाजातले गीत निघतेच आम्ही ऐकले जॉन आगुयर यांच्या गीताखातीर सिद्धनाथ बुयाव हांचे संगीत आशिल्ले. इतल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर बरोबर सवरा जावन 30 मिनटांचेर आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तांचे स्लोवाक समकक्ष रॉबर्ट फिको हांणी आयज ब्रास्तिस्लावा हांगा प्रतिनिधी मंडळ पावंड्याचेर उलोवणी केली.

0: केली. उलवणी उपरांत पत्रकार परिशदेंत उलयतना भारत आनी स्लोवाकिया ह्या दोनूय देशांमदलो संबंद घटमूट करून भागीदारीचो दर्जो वाडोवपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. दोनूय राष्ट्रांमदलो संरक्षण सहकार हो परस्पर विस्वासाची गवाय आसा अशें तांणी फुडें म्हणला. एआयचो फुडार फकत नवनिर्माणाचेर न्हय तर विस्वास जापसालदारकी आनी मनशाच्या स्वाभिमानाचेर आदारीत आसूंक जाय. डिजिटल तंत्रगिन्यानाचेर आयज केल्ल्या समजिकायेच्या कबलातीवरवी दोन देशांमदी सहकार्याचे नवे मार्ग उक्ते जातले अशें पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी म्हणला.
1: दोनो देशो के बीच गहरे सांस्कृतिक और पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों को मजबूत आधार प्रदान करते हैं. स्लोवाकिया में रह रहे भारतीय मूल के लोग यहां की इकोनॉमी और सोसाइटी में महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं. दोनों देशों के बीच प्रोफेशनल्स और स्किल्ड वर्कर्स की मोबिलिटी बढ़ाने के लिए आज हमने लेबर माइग्रेशन पर एमओयू की घोषणा की है.
0: या संदर्भात उलयतना स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको हांणी भारताची नेटान जावपी अर्थिक वाड, डिजिटल रुपांतर आणि कृत्रीम बुद्धिमत्तेतल्या प्रगतीची तोखणाय करून देशान मुखेल क्षेत्रांनी जायत्या प्रगत राष्ट्रांक फाटी घाला असं म्हणले. भारताक संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळात कायम वांगडी म्हणून आसपाव करचो पडटलो असं तांणी फुडें म्हणला. फ्रान्साच्या इव्हियन शारांत आयज सावन 52वी G7 शिखर सभेची सुरवात जाली. ह्या बसकेंत एक म्हत्वाची आनी सकारात्मक घडणूक घडोवन हाडल्या. अमेरिका आनी इराण हांणी आपलो 107 दिसांचो संघर्श सोपोवपाची कबलात केल्या आनी होर्मुज समुद्रधुनी परतून उक्ती केल्या. G7 राष्ट्रांच्या फुडाऱ्यांनी फ्रान्स, युनायटेड किंगडम, जर्मनी आनी इटली हांचो आस्पाव करून हे घडणुकेक येवकार दिला. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आनी इटली ह्या देशांच्या फुडाऱ्यांनी संयुक्त निवेदनात कसल्योच अटी वा निर्बंध नासताना दर्यावेल्यान येरादारी करपाक मेळची म्हूण होर्मुज समुद्रधुनी रोखडीच परतून उक्ती करपाची गरज आसा हाचेर भर दिलो. ह्या शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां इव्हियनात पावतले. उत्तर प्रदेशातल्या जेवर हांगाच्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळार आयज वेपारी विमान येरादारी सुरू जाली. नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाक लागून भारताची विमान क्षेत्रातली मुळावी बांदावळ घटमूट जातली आनी प्रादेशिक तशेंच संवसारीक जोडणी वाडटली अशी अपेक्षा आसा अशें उक्तावण सुवाळ्यांत उलयतना केंद्रीय नागरी विमानन मंत्री के राम मोहन नायडू हांणी सांगले. फाटल्या 12 वर्सांत विज्ञान आणि तंत्रगिन्यान भारताच्या उदरगत प्रवासाचे मुखेल चालक म्हणून उदेला असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हणले. भारताच्या सेवेत विज्ञानाची 12 वर्सां या विषयाचेर नवी दिल्लीत पत्रकार परिशदेत ते उलयताले. विज्ञान तंत्रगिन्यान क्षेत्राभितर उद्देगीक सहभाग वाढवप, नवनिर्माण आणि भौशीक खाजगी भागीदारी वाढवपाच्या दिकेन केल्ल्या स्थलांतरणाचेर तांणी भर दिलो. खेळ. मेक्सिकोच्या मॉन्टेरी स्टेडियमात आयज जाल्ल्या फिफा विश्वचषक 2026 ग्रुप एफ खेळा सर्तीन स्वीडनान ट्युनिशियाचेर 5-1 अशी मात केली. आयज दुसऱ्या सर्तीन स्पेनाचो केप वर्दे वांगडा अमेरिकेतल्या एटलांटा स्टेडियमाचेर ग्रुप एच सर्तीत सामनो जातलो. हो सामनो भारतीय मानक वेळाप्रमाण रातच्या 9:30 वरांचेर सुरू जावपाचो आसा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन राजस्थान, उदेंत उत्तर प्रदेश, ओडिशा आनी अस्तंत मध्य प्रदेशाचेर आयज गडगड मारून पावस पडपाची शक्यताय आसून पावसा खातीरचो ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच छत्तीसगड, झारखंड, कोंकण, गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू आनी पुद्दुचेरी ह्या राज्यांनी वीज आनी वादळी वाऱ्यासयत गडगड मारपाचो अदमास उक्तायला. वायव्य भारताचेर चडात चड तापमान ल्हवल्हव 4-6 अंश सेल्सियस वाडपाची शक्यताय आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार.
2: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता आस्वाद घेऊया कातारांचो.

0: कितें यू डोंट केअर
1: कसो मळिंगाचो तुकूच सगळो लांक तुक मेळता म्हणू
0: जावं गो म्हाका सोडनाक गो तुमगे काय जर राणे मुंगो लुसी ओ लुसी
2: रॉबिन वाज आनी रुफा डिक्रूज हांच्या आवाजांतल्यान आमी आयकले डार्लिंग लुसी हे गीत. इश्टानो कातारांचो आस्वाद तुमी घेतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या फादे चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात. चला तर आयच्या ह्या कातारांनी मुखार वचूया. ह्या उपरांतचे हे गीत जोजो फर्नांडीस हांच्या आवाजांतल्यान आयकूया लोगीन.

0: मोगाक आशेतालो लॉरी तारवासो हांच्या आवाजातल्या ह्या गीतासांगाताक इतल्यान आयच्या ह्या कातारांच्या कार्यावळीतल्यान आमी तुमचो निरोप घेतात.
1: इश्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आमी आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे महादय चॅनल श्रोतेहो सादर करीत आहोत कार्यक्रम तीनही सांजा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात ऐकवित आहोत अद्भुत जगत रसायनशास्त्राचं. ह्या विषयावर डॉक्टर अनिता तिळवे यांचं हे भाषण.
1: विज्ञान किंवा शास्त्र म्हणजे प्रयोगांती सिद्ध केलेलं आणि अचूक पृथक्करण करून मिळवलेलं ज्ञान. विज्ञानाच्या विविध शाखांच्या अध्ययनाने जशी प्रगती समृद्धी अपेक्षित आहे तशीच समाजाच्या निकोप प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टीची जोपासना होणेही तितकेच गरजेचे आहे आणि म्हणूनच विज्ञानाची कास धरली पाहिजे. समाज, देश, राष्ट्र यांचा विकास मानवी प्रयत्नातून होत असतो आणि आधुनिक काळात या मानवी प्रयत्नांना विज्ञानाची अनन्यसाधारण जोड मिळाली आहे. विज्ञानाच्या अशा कितीतरी शाखा आपल्याला पाहायला मिळतात, मग ते पदार्थ विज्ञान असेल, जीवविज्ञान असेल, खगोलशास्त्र असेल किंवा वैद्यकशास्त्र असेल. रसायनशास्त्र ही विज्ञानाची अशीच एक शाखा. त्याच्या कितीतरी उपशाखा आहेत, पण रसायनशास्त्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अद्ययावत प्रयोगशाळा, त्यातील रंगीबिरंगी द्रावणं, निरनिराळ्या आकारातील काचेची उपकरणं, चित्रविचित्र वास आणि बरंच काही. मात्र रसायनशास्त्राची महती जर एका वाक्यात सांगायची झाली तर आपल्याला असं म्हणावं लागेल की मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या तीनही मध्ये रसायनशास्त्राचा अंतर्भाव आहे. म्हणजेच रसायनशास्त्र हे मानवाचं मूलभूत अंग आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. फक्त आपल्याला त्याची तितकीशी जाणीव नाहीये इतकंच. आपण आपल्या आजूबाजूला पाहताना विज्ञानाचा संचार प्रभावीपणे होत असलेला दिसतो. आता अगदी सकाळी उठल्यापासूनचं बोलायचं ठरवलं तर बघा, उठल्याबरोबर आपण दात घासतो आणि त्यासाठी दातांना इजा न करणारा टूथब्रश असो किंवा दात पांढरेशुभ्र करणारी टूथपेस्ट असो किंवा दातांना चकाकी येऊन हिरड्या बळकट करणारे दंतमंजन असो, सगळ्यात रसायनशास्त्र भरलंय. चहामधलं उत्तेजन देणारं टॅनिन आणि कॉफीमधलं कॅफिन तर सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. स्नानाला गेलो तर मग काही विचारायलाच नको, रसायनशास्त्राची प्रगती थेट आपल्या न्हाणीघरात प्रविष्ट झाली आहे. कधी निरनिराळ्या तेलांच्या रूपाने ती दिसते तर कधी तऱ्हेतऱ्हेच्या साबणांच्या आणि शॅम्पूच्या रूपाने भेटते. सुगंधी पावडर आणि विविध प्रकारचे परफ्युम्स तर सर्वांनाच हवे हवेसे वाटणारे. या सुगंधी द्रव्यांचा विशेष अभ्यास ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ इनगोल्ड ख्रिस्तोफर केल्क याने 1924 ते 1930 सुमारास केला होता. जीवनास आवश्यक असलेला आणखी एक घटक म्हणजे पाणी. या पाण्याचे पृथक्करण प्रथम कॅव्हेंडिश हेनरी याने केले. यानेच हायड्रोजनचेही गुणधर्म शोधून काढले. नत्रिकाम्ल म्हणजे नायट्रिक ऍसिड हे यानेच शोधून काढले असे सांगतात. तो काळ होता 1731 ते 1810. मात्र वृत्तीने अतिशय लाजाळू आणि संकोची असल्याने याच्या संशोधनाला मॅक्सवेल या शास्त्रज्ञाकडून शतकोत्तर प्रसिद्धी मिळाली. अन्न आपल्याला ऊर्जा देतं. अन्नामधली विविध घटकांचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही. शरीराला आवश्यक ती जीवनसत्वे, प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आपल्याला खाद्यपदार्थातून मिळतात. मात्र कुठल्या खाद्यपदार्थाचे किती पोषण मूल्य आहे हे आपल्याला रसायनशास्त्रामुळे कळते आणि म्हणूनच आता आपण आहाराबद्दल जास्त जागरूक राहू शकतो. स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ टॉड अलेक्झांडर रॉबर्टस यांनी जीवनसत्व B1 आणि E शोधून काढले. त्यासाठी त्याला 1957 नोबेल पारितोषिकही मिळाले. आपल्या आहारातील दूध, तूप, मांस, मासे, अंडी यांची शास्त्रीय माहिती मिळणे रसायनशास्त्रामुळे शक्य झाले आहे. व्यवहारामध्ये रसायनशास्त्राचा प्रचार करण्यात प्रमुख म्हणून फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ चॅपेटेल याचं नाव घ्यावं लागेल. 1756 ते 1832 तो काळ होता. यावरून आपल्याला कल्पना येईल की तेव्हापासून किंवा त्याही आधीपासून शास्त्रज्ञ मानवी कल्याणासाठी झटत होते आणि आहेत, म्हणून आपल्याला आता अशा सुखसोयी मिळणे शक्य झाले आहे. खाद्यपदार्थांसाठी लागणारे धान्य, भाजीपाला इत्यादी पिकवणारी जमीन, त्यातील खनिज पदार्थ आणि त्यासाठी लागणारी रासायनिक खते या सगळ्यांमधून रसायनशास्त्र आपले अस्तित्व दाखवतेच, पण ते खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा गॅससुद्धा रसायनशास्त्राच्या प्रगतीचाच एक भाग आहे. फक्त स्वयंपाकाला लागणारे इंधन नाही तर सगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी लागणारे, मग ती वाहने जमिनीवरील असोत, पाण्यातील असोत किंवा हवेतील, रसायनशास्त्रामुळेच ती चालणे शक्य झालं आहे. रशियन अमेरिकन शास्त्रज्ञ इपॅटाईव्ह निकोलॅविच याने हायड्रोकार्बन्सवर भरपूर संशोधन केले. गॅसोलिनवरचे याचे

प्रयोग महत्वाचे ठरले आणि त्याचा परिपाक म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमानासाठी गॅसोलिन वापरणे सुलभ झाले. रसायनशास्त्राच्या अशा प्रगतीमुळेच अन्न शिजवणे सुकर झाले आहे, इतकेच नव्हे तर वेळेचीही बचत झाली आहे. पुन्हा खाद्यपदार्थ तयार करण्यात रसायनशास्त्राचा वाटा आहेच. उकडा तांदूळ असो किंवा आंबेमोहर, भाताचं शीतनशीत मोकळं होण्यापासून पोळी मऊ होण्यापर्यंत आणि भजी कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी खाण्याचा सोडा घालण्यापर्यंत सगळ्यात रसायनशास्त्र आहे. आता हे सगळे पदार्थ चवीला जरी वेगळे वेगळे असले तरी दिसायला मात्र एकाच रंगाचे असते तर काय झालं असतं कल्पना सुद्धा करवत नाही. पांढराशुभ्र भात, त्यावर पिवळं वरण, हिरवीगार चटणी, आंब्याचा रस, तिरंगी बर्फी, तपकिरी सोनेरी रंगाचे गुलाबजाम, चॉकलेट घातलेला आईस्क्रीम, ही सगळी रंगांची उधळण रसायनशास्त्रामुळेच कळू शकते. प्रत्येक पदार्थामध्ये असलेल्या अणुरेणूंच्या विशिष्ट समूहामुळे आणि रचनेमुळेच हे शक्य होतं. रंगांची किमया आपल्यावर प्रभाव पाडल्याशिवाय राहू शकतच नाही. रंगांची उधळण मग ती आकाशातील असो नाहीतर जमिनीवरील, त्यामुळे वेड न लागणारा विरळाच. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या अशा हजारो रंगांच्या छटा जेव्हा आपल्याभोवती फेर धरून नाचतात तेव्हा साहजिकच आपण प्रभावित होऊन जातो. मग ती विविधता कपड्यांच्या रंगातील असेल किंवा घराच्या पेंटमधली, सगळीच मोहक दिसते. आणि हो, कागदाची विविध रंगातील रूपं विसरून कसं चालेल? रंगद्रव्यातील रसायनशास्त्राची ही झेप हा एक स्वतंत्र विषय होईल. रंगीबिरंगी खेळणी, पुस्तकं, चित्र यांच्याकडे तर माणूस लहानपणापासूनच आकर्षित होतो. पुस्तकाचा रंग सोडून दिला आणि नुसता कागद जरी विचारात घेतला तरी त्याचेच किती प्रकार. झाडाच्या पानावर बोरूने लिहिण्यापासून ते झाडापासूनच बनवलेल्या गुळगुळीत घोटीव कागदावर निळ्याशार शाईच्या पेनने लिहिण्यापर्यंत रसायनशास्त्राची प्रगतीच दिसून येते. वस्त्रांच्या बाबतीतही तेच. जास्तीत जास्त सेल्युलोज असलेले नैसर्गिक उदाहरण म्हणजे कापूस. रसायनशास्त्राने या कापसापासून वस्त्र तर तयार केलेच, त्याशिवाय कृत्रिम सिल्क, कृत्रिम धागेही तयार केले. अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कॅरोदस वॅलस ह्यूम याने 1937 नायलॉनची निर्मिती केली आणि आता तर पोत आणि रंगाच्या विविधतेनुसार इतके प्रकार बाजारात आहेत की या वस्त्र प्रावरणांनी आपली वस्त्रभूषा बदलली नाही तरच नवल. नुसतेच कपडे नाहीत तर त्या कपड्यांची काळजी घेणाऱ्या, त्यांना टिकवण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तूसुद्धा रसायनशास्त्राने उपलब्ध करून दिल्या आहेत. 1819 ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि वैद्य असलेल्या किड जॉन याने डांबरापासून नॅप्थॅलिन शोधून काढले आणि पुढे मानवाने सगळी जंतुनाशके, कीटकनाशके तयार केली. वस्त्र प्रावरणांबरोबर येणारी आभूषणं, अलंकार यांचेही आजचे मनोवेधक रूप रसायनशास्त्रामुळेच आहे. भारतीय रसायनशास्त्रज्ञ त्रिभुवनदास कल्याणदास गज्जर यांनी मोत्यांचे तेज टिकावे म्हणून 1899 सुमारास जी रासायनिक प्रक्रिया शोधली त्यामुळे त्यांना मोठी कीर्ती प्राप्त झाली. अशा मनमोहक वस्त्रांच्या, दागदागिन्यांच्या आकर्षक जाहिराती आपण पाहतो, त्यात सुद्धा रसायनशास्त्र आहे. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ क्लॉड जॉर्जेस यांनी वायूपासून प्रकाश निर्मितीचा शोध लावला आणि नियॉन गॅस भरलेल्या ट्यूब्स कशाही वळविता येत असल्यामुळे अशा ट्यूबचा उपयोग जाहिरातींसाठी करता येऊ लागला. आता घराविषयी बोलायचं झालं तर रसायनशास्त्राला विसरून चालणार नाहीच. पोलाद आणि सिमेंट यांनी आपल्या घराची रचनाच बदलून टाकली. दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीमुळे अत्याधुनिक घर माणूस बनवू शकला आहे. शेणाने सारवलेल्या जमिनीपासून आताच्या संगमरवर, कोटा किंवा अतिशय आकर्षक मन मोहून टाकणाऱ्या टाईल्सपर्यंतची मानवाची प्रगती थक्क करणारी आहे. घराच्या बाहेरील भिंतींसाठी विशेष प्रक्रिया केलेला दगड वापरला तर घरावर जणू पाऊस पडतच नाही असं वाटतं. घराची अशी मजबूती, दगडांचे विविध प्रकार, निरनिराळ्या छटांचे उत्तम रंग असं देखण्या रुपातलं घर पाहून देवाला सुद्धा हेवा वाटेल. या सगळ्या बाह्य गोष्टींचा, सुखसोयींचा उपभोग घेण्यासाठी जे शरीर मनुष्याला लाभलंय त्याच्या तर पेशीपेशींमध्ये रसायनशास्त्र आहे आणि शरीराचे आरोग्य नीट राखण्यासाठी तर रसायनशास्त्राने गरुड झेप घेतली आहे. औषधं आणि रसायनशास्त्र यांचं अतूट नातं आहे, त्यांना एकमेकांपासून वेगळं करूच शकणार नाही. 1844 अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कॉल्टन गार्डनर क्विन्सी याने नत्र प्राणीत म्हणजे नायट्रस ऑक्साईड किंवा हास्यवायू याचा शोध लावला आणि त्याचा उपयोग प्रथम त्याने माणसाचा दात काढताना भूल देण्यासाठी केला.
यानंतर 1865 ते 85 च्या काळात सूक्ष्म जंतू

0: मुळे विविध प्रकारचे रोग फैलावतात हे सांगणारा प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ लुईस पाश्चर हा प्रमुख होता. पाश्चरायझेशन म्हणजे निर्जीवीकरण ही त्याची प्रक्रिया रसायनशास्त्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याच्या संशोधनामुळेच पुढे पीतज्वर, कॉलरा, क्षय इत्यादी साथीच्या रोगांचे संशोधन शक्य झाले. फ्रेंच भारतीय जीवरसायनशास्त्रज्ञ कॉयस याने 1924 ते 1932 काळात भारतातच सापाचे विष काढणाऱ्या यंत्राचा शोध लावला आणि सर्पविषावर औषध तयार केले. 1941 मध्ये ऑस्ट्रेलियन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ कॉनकोर्थ याने पेनिसिलिनवर प्रथम संशोधन केले आणि तेव्हापासून आतापर्यंत रसायनशास्त्राची औषधाच्या क्षेत्रातील प्रगती मती कुंठित करणारी आहे. अशी थोर महती असलेल्या रसायनशास्त्राला शास्त्रशुद्ध पाया प्राप्त करून दिला तो लवाझिए या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाने. यानेच प्राणवायूचा शोध लावून त्याला ऑक्सिजन हे नाव दिले. याला आधुनिक रसायनशास्त्राचा जनक मानतात. याशिवाय शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक सुखसोयींसाठी करणाऱ्या आणखी एका थोर संशोधकाचं नाव नमूद करावं लागेल आणि तो म्हणजे थॉमस एडिसन. याला लहानपणापासूनच रसायनशास्त्राची अतिशय आवड होती. विजेचा प्रकाश याच्या दीर्घ प्रयत्नांनी माणसास हस्तगत झाला आणि या क्षेत्रातील त्याचे संशोधन निःसंशय मानवाच्या सुखासाठी सिद्ध झाले. तेव्हापासून आजपर्यंत विजेवर चालणारी अनेक उपकरणे आपल्या आधुनिक घराची शोभा वाढवतच आहेत. थोडक्यात काय तर स्वयंपाकघरातल्या निरनिराळ्या धातूंच्या भांड्यांपासून काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या निरनिराळ्या वस्तूंपासून ते मोटारीच्या टायर्सपर्यंत सगळीकडे रसायनशास्त्र व्यापलं आहे. जळीस्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे रसायनशास्त्रच आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अर्थात ही सगळी प्रगती या सुखसोयी एका दिवसात आलेल्या नाहीत. त्यासाठी ज्यांनी अखंड परिश्रम केले, यातना सहन केल्या, दारिद्र्य पत्करले, प्रसंगी उपहास आणि अपमान पचवला, पण मानवी कल्याणासाठीच जे झटले आणि शास्त्रीय संशोधनासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, अशा सगळ्या शास्त्रज्ञांप्रती, संशोधकांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. तरच त्यांच्या ऋणातून अंशत उतराई होण्याचे समाधान आपल्याला मिळेल.
1: डॉक्टर अनिता तिळवे यांचं भाषण श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं. अद्भुत जगत रसायनशास्त्राचं ह्या विषयावर आपण ऐकत आहात कार्यक्रम तिन्ही सांजा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून.

जगदीश केबुडकर यांची गीतरचना श्रोतेहो नुकतीच आपण ऐकली. सुधीर फडके यांचा स्वर आणि संगीत आराम हराम आहे ह्या चित्रपटातील हे गीत होतं. आणि ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा तीनही सांजा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: पुराय खबरो. भारतात पवन उर्जा निर्मितीत 46% वाढ झाल्या. या उर्जेचो उद्देग निर्यात तशेंच लॉजिस्टीक मळार महत्वाचो उर्जेचो स्रोत म्हणून उपयोग करूं येता. सौर उर्जा तशेंच पवन उर्जेची देशाच्या उदरगतीत म्हत्वाची भूमिका आसतली अशें केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी म्हळां. ते ग्लोबल विंड डेच्या फाटभुंयेर आयोजीत कार्यावळींत उलयताले. ही कार्यावळ आजोशी मंडूर हांगा जाली. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आनी तामिळनाडू ह्या राज्यांनी बऱ्या प्रमाणात पवन उर्जा निर्मिती जाता जाल्यार गोंयांत लो वेलोसिटी विंड फ्लो आशिल्ल्यान नवे तंत्रगिन्यानाचो उपेग करून पवन उर्जा तयार करपाक भर दितले अशें मंत्री जोशी हांणी म्हळां.
1: देश में 2.6 गीगावाट था व्हेन ऑनरेबल प्राइम मिनिस्टर स्टार्टेड एंड व्हेन ही टुक ओवर. टुडे इट इज ओवरऑल रिन्यूएबल एनर्जी इज अराउंड 290 गीगावाट, बट विद इन दैट इन वन सिंगल ईयर वी हैव एडेड ऑल रिन्यूएबल एनर्जी टुगेदर 54 पॉइंट समथिंग नियरली अबाउट 55 गीगावाट इन वन सिंगल ईयर. आउट ऑफ दैट 6 गीगावाट इज फ्रॉम द विंड. सो दिस 6 गीगावाट मेनी कंट्रीज ऑल टुगेदर एंटायर अफ्रिकन nations, that overall it is more than overall capacity of those countries.
0: भारतान 2070 वर्सा खातीर निवळ उर्जेचे ध्येय थारायला, म्हळ्यारूच कार्बन मुक्त करपाची मोख दवरल्या. तातूंत देशाची अर्दी उर्जेची गरज अक्षय उर्जेची स्रोतावरी पुराय करपाचो हेतू आसा अशें केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. गोंय सरकाराचे नवीन आनी नवीकरणीय उर्जा मंत्री रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकार हांणी पवन उर्जा हो उर्जेचो एक नितळ परवडपी आनी पर्यावरणाक अनुकूल स्रोत आसून तो अदीक हरीत आनी शाश्वत फुडारा खातीर आवश्यक आसा अशें म्हळें. गोंयच्या भौगोलीक मर्यादांक गोंयांत पवन उर्जा निर्मिती खातीर कांय आडमेळी आसात, पूण ती पयस करपाच्या दिकेन काम सुरू आसा अशें तांणी सांगलें. 2030 मेरेन देशांत 100 मेगावॅट पवन उर्जा तयार करपाची मोख साध्य करतले अशी म्हायती मंत्री प्रल्हाद जोशी हांणी दिली. भारतांतले पयले पवनचक्की पुरवण साखळी वेवस्थापन पोर्टल तांणी ह्या वेळार देशाक समर्पीत केलें. ह्या वेळार घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत केंद्रीय मंत्री जोशी हांणी सांगले की भारत पवन उर्जा तयार करपाचो यत्न करता आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला तो नक्कीच यशस्वी जातलो. ह्या वेळार अक्षय उर्जा मळार काम करपी वेगवेगळ्या राज्यांतल्या मानेस्तांचो भोवमान जालो. तशेंच अक्षय उर्जा मंत्रालयाच्या वेगवेगळ्या अहवालांचे आनी पुस्तिकेचे प्रकाशनय जाले. सन सँड एन सी शिवाय गोंयचे हेर खाशेलेपण कितें हाचो विचार करून गोंय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यावळीत ते उलयताले. गोंयचे पर्यटन पर्यटका मुखार एका आगळ्या वेगळ्या तरेन दवरप गरजेचें आसा. तेच बरोबर गोंयच्या पर्यटनातली नवी तासां पर्यटकांक सोद घेवपाक मेळची म्हूण गोंय पर्यटन खातें काम करता अशें मंत्री रोहन खंवटे हांणी सांगलें.
2: टॉकिंग अबाउट गोवा बियॉन्ड बीचीस, टुडे वी आर टॉकिंग अबाउट अवर हिंदरलँड, अवर लवली विलेजीस, वी आर टॉकिंग अबाउट एडवेंचर, वी आर टॉकिंग अबाउट वेलनेस, वी आर टॉकिंग अबाउट कलिनरी, वी आर टॉकिंग अबाउट हेरिटेज, वी आर टॉकिंग अबाउट ट्रेडिशन, वी आर टॉकिंग अबाउट सो मेनी न्यू वर्टिकल्स that have been never known, although they were there in the state of Goa. We are today talking about the Ayurveda and the wellness policy. We are talking about the caravan policy. We are talking about the homestay policy. We say the man who comes here for one day in Goa makes that place his second home or wants to come back to Goa for different aspects, and that we need to allow them to explore. And this is exactly the verticals which we have built around.
0: मार्दोळ हांगाच्या शांतादुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबान गोठेन वेलींग गांवांतल्या भुरग्यां खातीर व्हयो वाटपाची कार्यावळ घडून हाडली. तातूंत बालवाडी आनी प्राथमीक विभागांतल्या भुरग्यांक व्हयो वाटल्यो. भुरग्यांक शैक्षणीक साहित्य दिवन तांकां आदार दिवप आनी समाजांत शिक्षणा खातीर बरें वातावरण तयार करप हो ह्या उपक्रमाचो हेतू आशिल्लो. बेतरा परस चड भुरग्यांक हाचो फायदो जालो. भुरग्यांनी व्हयांचो बरो उपेग करचो आनी शिक्षणीक मळार बरी कामगिरी करची अशें आवाहन क्लबाच्या पदाधिकाऱ्यांनी केलें. ह्यावर क्लबाचे अध्यक्ष गिरीश गावडे, सचीव विराज गावडे आनी हेर पदाधिकारी हजर आशिल्ले. दिवचलचे आदले आमदार नरेश सावळ हांणी आपली घरकान्न सर्गेस्त संध्या नरेश सावळ हांच्या यादस्तीक नारी चेतना प्रतिश्ठान हे संस्थेची सुरवात केल्या. सामाजीक बांदिलकीच्या नांवान दिवचल म्हालात एक उच्च माध्यमीक विद्यालय सुरू करतलो अशी माहिती नरेश सावळ हांणी दिली. ह्यावर दिवचल नगरपालिकेचे नगरसेवक, थळावे पंच आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. जिल्हा पंचायत वांगडी सुनील जल्मी हांणी माशेर मोटरसायकल थांब्यावेल्या 33 मोटरसायकल पायलटांक रेनकोट वाटले. मोटरसायकल पायलट ही गोंयच्या येरादारी वेवस्थेतली विश्वासाची व्यक्ती. गोंयचे पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकार हांणी सुरू केली ही सेवा. मोटरसायकल पायलट हे वत पावसाची पर्वा करिनासतना दीस रात लोकांची सेवा करतात. ते खंयच्या कामात तांकां आपलो सदांच आदार आसतलो अशें आश्वासन तांणी ह्या वेळार उलयतना दिले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी

0: राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो। अर्जुन चरण हेम्ब्रम हे ओडिशातले संताली भाषेचे बरोवपी आणि शिक्षक तशीच आदिवासी सांस्कृतिक कार्यकर्ते। संताली भाषेचा विकास प्रसार आणि आदिवासी संस्कृतीचे जतन हांच्या योगदाना खातीर त्यांना 2026 वर्षाचा पद्मश्री पुरस्कार फावो झाला।
2: मेकिंग द गुरुज वर्ड्स हिज मंत्रा अँड द स्प्रेड ऑफ संताली हिज लाईफ्स मिशन ही ट्रेन्ड एज अ टीचर अँड दिस बिगन हिज जर्नी ऑफ टीचिंग इन विलेजेस इन स्कूल्स इन आसरास अँड समटाइम्स इवन अंडर ओपन स्कायज देयर वर हर्डल्स बट ही नेव्हर स्टॉप्ड। वन बाय वन हंड्रेड्स ऑफ आसरा सेंटर्स केम टू लाइफ। Thousands of children got Santhali education and Santhali got a new life.
1: खयच्या विद्यार्थ्याच्या जिणेत 10वी आणि 12वीची परीक्षा महत्वाची असता। कठोर मेहनत आणि जबर इच्छाशक्त हाच्या आधाराचे किदे अशक्य काम सहज शक्य करू येता हे खातीर दरेक विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणान मेहनत करपाची गरज असा असे मत मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेठ हांनी उक्तायले। मये मतदारसंघातल्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत 75% चढ गुण मिळवून पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या भोवमान सोहळ्यात मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले। यावेळी जिल्हा पंचायत वांगडी महेश सावंत, मये पंचायतीची सरपंच आणि हेर पंच हजर आशिले। नामनेचे गोयकार कवी आणि गझलकार दत्तप्रसाद जोग हांचे काव्य जोग हे अखंड 24 तास कविता सादरीकरण कार्यावळीक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी वाटेकार जावचे असे आवाहन गोय समग्र शिक्षा विभागान केला। ही कार्यावळ दिवचलच्या दीनदयाळ भवनात 27 आणि 28 जून अशी 2 दिवस जातली। सेगी 24 वरांच्या कविता वाचनाच्या संसारिक विक्रम कार्यावळीक विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्हड्या संख्येन हजर राहून प्रोत्साहन दिवचे असे आयोजकांनी मागला। दीनदयाळ शिक्षण संस्थेन या कार्यावळीचे आयोजन केला। या प्रयोगात नामनेचे कवी आणि गझलकार दत्तप्रसाद दत्तात्रय जोग वेगवेगळ्या 7 भाषांनी स्वरचित कवितांचे वाचन करतले। सिद्धार्थ बांदोडकर उच्च माध्यमिक शाळेत वेळगे हांगा 16 जुनाक थळाव्या वाठार उदरगत येवजणे खाला स्कूल बस प्रदान करतले। राज्यसभा खासदार सदानंद तानवडे, उत्तर गोय जिल्हाधिकारी अंकित यादव आणि हेर मानेस्त हांच्या हजेरीत ही बस मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत प्रदान करतले। ही बस भारत सरकाराच्या खासदार थळाव्या क्षेत्र विकास योजनेअंतर्गत खरेदी केल्या। हाका लागून विद्यार्थ्यांखातीर येरादारीची सुविधा सुधारतली आणि लागसर रावपी विद्यार्थ्यांक फायदो जातलो। गोयच्या पयसुल्ल्या वाठारात शिक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांची गतीशीलता घटमूट करपाखातीर हे एक महत्वाचे पाऊल। नव्यान व्यक्त घेतिल्ल्या बशीत सुमार 45 प्रवाशांची बसपाची ताक आसा जाका लागून विद्यार्थ्यांक प्रवाशाचे त्रास उणे जावपाक आणि नेमान हजेरी तिगोवन दवरपाक मजत जातली अशी अपेक्षा आसा। दिवचलच्या रोटरी क्लबाचे अधिकार ग्रहण सुवाळो दिवचले झालो। दिवचलच्या सेकंड इनिंग सभागृहात झाल्या या अधिकार ग्रहण सुवाळ्याक अधिकार ग्रहण अधिकारी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजीत तेली तसेच रोटरेक विभागीय अधिकारी अमी वरेरकार हजर आशिले। रिया प्रमोद राव देसाय हांची नवी अध्यक्ष म्हणून निवड झाल्या। अटल आसा येवजण हे घर मजत येवजणे खातीर आदिवासी कल्याण संचालनालयान अर्ज मागयल्यात। राज्यभरातल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबाचो राबितो सुधारपाच्या हेतान ही येवजण चालीक लायल्या। या येवजणे खाला पात्र लाभार्थी नवीन घर बांधपाक व अस्तित्वात आशिल्ल्या घराची पुनर्बांधणी करपाक 5 लाख रुपया मेरेनचे आर्थिक सहाय्य मिळवूंक शकतात तसेच अस्तित्वात आशिल्ल्या घरांच्या दुरुस्ती खातीर 3 लाख रुपया मेरेनचे सहाय्य उपलब्ध असा। लाभार्थ्यांक व्हड थाकाय दीत वर्सुकी उत्पन्नाची पात्रता मर्यादा 3 लाख रुपया वेल्यान 5 लाख रुपया इतली वाढयल्या। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान 2026 वर्षा खातीरच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कारा खातीर ऑनलाईन अर्ज आणि नामांकन स्वीकारपा खातीर सुरुवात केल्या। हे पोर्टल www.awards.gov.in हे उक्ते झालं आणि निमणी तारीख 31 जुलै असा। गोवा टेबल टेनिस असोसिएशनान जून जुलैत राज्यस्तरीय टेबल टेनिस सर्तीचे वेळापत्रक जाहीर केला। मोसमातली पहिली सर्त 19 ते 21 जून मजगती एमसीसी स्पोर्ट्स क्लब फातोर्डा जातली। 11, 13 आणि 15 वर्षा सकयल्या भुरग्यां खातीर ही सर्त जातली। वायव्य आणि लागीच्या ईशान्य अरबी दर्याच्या काय वाठारांनी तशी 45 ते 55 किलोमीटर वेगाच्या नेटाच्या वाऱ्यान ते वराक 65 किलोमीटर व्हावपाची शक्यता आसा आणि पणजी वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडू येता। आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फटका मुखेल खबरो। भारतात पवन ऊर्जा निर्मितीत 46% वाढ झाल्या। या ऊर्जेचो उद्योग निर्यात तसेच लॉजिस्टिक मळार महत्वाचो ऊर्जेचो स्रोत म्हणून उपयोग करू येता असे केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हळा। सन सँड एनसी शिवाय गोयचे हेर खाशेलेपण किदें हाचो विचार करून गोय पर्यटनाची उदरगत राज्य सरकार करता असे पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी म्हळा। गोवा टेबल टेनिस असोसिएशनान जून जुलैत राज्यस्तरीय टेबल टेनिस सर्तीचे वेळापत्रक जाहीर केला। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 वरां नमस्कार।

0: आयकू पेन्यो आयचे हे चावडेर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. आयचे हे कार्यावळींत आयसीएआर कोस्टल एग्री रिसर्च इन्स्टिट्यूट विशयी माहिती जाणून घेवपाक आयकुया ही मुलाखत. एचआरसी प्रभू हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली.
1: सगळ्या शेतकार भाव भयणांक नमस्कार. आयज आमच्या मदीं अशी एक व्यक्ती आसा, कृषी विज्ञान केंद्र आयसीएआर सीसीआरआय हांचे प्रमुख श्री प्रभू सर आयज आमच्या मदीं आसात. सर, हांव तुमचे ऑल इंडिया रेडिओच्या वतीन तुमचे हांव स्वागत करता.
2: नमस्कार
1: सर. म्हाजो पयलो प्रश्न जावन आसा, हे कृषी विज्ञान केंद्र म्हणजे कितें?
2: कृषी विज्ञान केंद्र म्हळ्यार एक्सटेंशन. आतां नवीन तंत्रज्ञान आसा न्ही, कृषीन नवीन नवीन तंत्रज्ञान येतले, ते शेतकारांक पावोवपाचे एक विधान आसा, टूल जावन आसले आसा.
1: हे कृषी विज्ञान केंद्र हांगा ओल्ड गोवा स्थित आसा. ते आयसीएआरच्या केंद्रीय तटीय कृषी अनुसंधान संस्थान जे आसा ताचे अंडर आसा. ताचेर कितके कितके खंय खंय आनी तेजे हे आसा, केंद्र आसा?
2: आमचे देशान 731 कृषी विज्ञान केंद्र काम करता. गव्हर्मेंट पॉलिसी प्रमाणार एक जिल्ह्याक एक कृषी विज्ञान केंद्र असता. थोडे जिल्ह्यान, व्हडले जिल्ह्यान इवन दोन दोन असतले. आता आमचे गोंयचे घेतल्यार आमचे गोंयान दोन कृषी विज्ञान दोन जिल्हे असले कारणाक दोन आमकां कृषी विज्ञान केंद्र दिल्ले आसा. एक नॉर्थ गोवाक आसा, ते आयसीआर सीसीआरचे सकल काम करता. तशेंच आनी एक दुसरे कृषी विज्ञान केंद्र मडगांवान आसा, ते डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चराचे सकल काम करता.
1: म्हणजे आमचे जे हांगा ओल्ड गोवा कृषी विज्ञान केंद्र आसा ते फक्त नॉर्थ गोवा म्हणजे उत्तर गोंयचे जे कितें पांच तालुके आसा त्या पांच तालुक्याच्या गावांक जे कितें तंत्रज्ञान आसा ताची माहिती पुरवठा करता.
2: हय, ते पांच तालुक आसा न्ही, तांकां वेगळेवेगळे तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान कितें आमचे हातून भायर सरता ते शेतकारांक पावपाचे काम आमी करता.
1: म्हणजे मुख्य उद्देश जो आसा तो आमचो प्रचार.

0: सारखे रिझल्ट मेल्ले मागीर ते फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन मातशे व्हडले स्केलान आमी व्हरतले. थंय ते रिझल्ट बरे आयले मागीर ते तंत्रज्ञान डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चराक आमी ट्रान्सफर करता. ते परत जिल्ह्याचे सगळे शेतकऱ्यांक पावपाचे काम शेती खाते करता.
1: म्हणजे थोडक्यान असे जर विचार केला आम्ही, समजा नवीन किती तरी जात आयली असा, ते नवीन जातीचे आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत खंयचे जे कोण असे प्रगतीशील शेतकार असा तांच्या शेताचेर आम्ही ताचे पहिली एक्सपेरिमेंट्स घेता आणि ते एक्सपेरिमेंट सक्सेसफुल हे जातलेच. ते सक्सेसफुल झाले एक्सपेरिमेंट असा ते इतर जे कोण शेतकार असतात ते पळयता आणि त्याचो मागीर प्रचार इझिली जाऊ शकता.
0: होय, ताका एक्झाम्पल म्हणून एक सांगपा खातीर आता आम्ही लास्ट इयर एक ट्रायल घेतलेले असले. तिथून आम्ही आमचे संशोधन केंद्राचे भायर सरलेले दोन भाताची तळी ते आम्ही कझन लँडान करपाक, आता मिठाचे उदक असता न्ही, थंय तागेल खातीर आमचे इन्स्टिट्यूटान चार वरायटी रिलीज केले असा. तितून आम्ही दोन वरायटी आमचे ट्रायलान घेतलेले असलेले, तितून एक गोवादन 3 आणि गोवादन 4 हे दोनाचे आम्ही ट्रायल घेतलेले. तितून आमकां चार बरे रिझल्ट दिले असा, ते आम्ही फुडले वर्ष फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन म्हणून करपाक सोदता.
1: म्हणजे थोडक्यान असं जर विचार केला आम्ही की आतापर्यंत सगळ्यांक खबर असा की जया, ज्योती आणि कुरगुट, तर त्याच्यापेक्षा बऱ्या पद्धतीच्यो ज्यो किती भाताच्यो जाती असा ताचे आम्ही हांगा एक्सपेरिमेंट्स घेतलेले असा आणि त्याचे फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन घेऊन आम्ही फुडले स्टेप जी असतली ती सगळ्या शेतकऱ्यापर्यंत पावपाची असतली. ते
0: खरे असा, ऍक्च्युली जया ज्योती वेगळे असतले, बट आम्ही हांवें सांगलेले सगळे कझन लँडा खातीर वेर सॉल्ट टॉलरंट वेरायटी जाल्ले असल्या कारणान कझन लँडान हे बरे पिकता. नॉर्मली थंय लोक कोरगुट पिकयता, कोरगुटान आमचे ईल्ड येता नॉर्मली 1 टन येता, ते आमचे 3 आणि 4 वेरायटी असा न्ही, ते ऑलमोस्ट 2 टना वयर पीक दिता आमकां.
1: म्हणजे डबलिंग द फार्मर्स इन्कम जे आम्ही म्हणता ते सिद्ध झाले असा.
0: डेफिनेटली ते आता बरे रिझल्ट आयल्या कारणाक खूप लोक आमचे कडे येऊन बियां खातीर खूप डिमांड असा. आम्ही बी थोड्याक्यान आम्ही दिता, तसेच शेती खात्यांनी तांचे कृषी विज्ञान केंद्र आणि तांचे सीड फार्मान ते पिकवून शेतकऱ्यांक पावयता.
1: सर, आता तुम्ही केव्हीकेची सगळी ट्रेनिंग कसे जाता याची सगळी सखोल अशी माहिती दिली असा. आता हे जे कोण सामान्य शेतकार जाऊन असा तांका जर तुमका कॉन्टॅक्ट करपा जाय, तुमच्याकडे संपर्क साधपा जाय झाल्यावर कसल्या किती किती माध्यम असा तुमच्याकडे संपर्क साधपाचो आणि मातशे डिटेल सांगा पळोवया.
0: ओके, तागेल पहिली हांव एक अनेक आमचे मेन उद्देश असा ते सांगपाक सोदता. एक म्हणल्यार फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन म्हणून हितून आम्ही किती करता, ऑन फार्म ट्रायलान किती ट्रायल सक्सेसफूल झाले असा ते परत आम्ही फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशनान व्हडल्या स्केलान डेमॉन्स्ट्रेट करता. फॉर एक्झाम्पल आता आमचे गोंयान रोटो एक मोठे प्रॉब्लम जावन असा काजूक, ते आम्ही सध्याक तेगेले डेमॉन्स्ट्रेशन वेगळे वेगळे विलेजीन आम्ही करता, लोकांक दाखयता, डेमॉन्स्ट्रेट करता, मागीर तेगेले रिझल्ट बरे आयले मागीर ते आमी डिपार्टमेंटाक पावयतले ते इन्फॉर्मेशन, ते परत सगळे शेतकऱ्यांक पावपाचे काम शेती खाते करता.
1: ओके, तुमच्याकडे आता कसो आणि शेतकऱ्यांनी संपर्क साधप?
0: हां, ते तुमले प्रश्न बरे असा. ऍक्च्युली आमकां कॉन्टॅक्ट करपाक वेगळे वेगळे विधानान करू शकता. मेनली कॅपॅसिटी आता हे सगळे हांवें दोन सांगले विचाराक, मेन काम असा की लोकांक ते विचार कशी कळपाक जाय. कॅपॅसिटी बिल्डींग प्रोग्राम्स म्हणल्यार ट्रेनिंग प्रशिक्षण दिवचे पडटा. तागेल खातीर आमी दोन प्रकारचे प्रशिक्षण करता, एक आमचे केव्हीकेन येऊन तांकां शिकचे पडटा, नाजाल्यार आमी गांवांत एक ग्रुप असल्यार गांवांनी वचून आमी तांकां शिकोवं शकता.
1: सर, म्हाका एक सांगा तुम्ही, हे आता कृषी विज्ञान केंद्र जे ओल्ड गोवा हांगा स्थित असा ताचे भितर वेगवेगळे सेक्शन्स असतले, तर ते सेक्शन्सची मातशी थोडक्यात माहिती द्या.
0: बरे, आता आमचे हितून कृषी विज्ञान केंद्र नॉर्थ गोवान आमचे वेगळे वेगळे सेक्शन असा. तितून एक सेक्शन जावन असा क्रॉप सायन्स, दुसरे असा हॉर्टिकल्चर, तिसरे असा पीक संरक्षण, आणि चौथे असा एनिमल सायन्स, मागीर होम सायन्स असा, आणि एक्सटेन्शन कृषी विस्तरणाचे एक विभाग असा. असे 100 सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट काम करता आणि हे हेड करपाक सिनियर सायंटिस्ट अँड हेड एकटो असतो. तशीच आणि केव्हीकेन सगळे स्टाफिंग पार्ट

0: पॅटर्न घेतल्यावर आमचे सगळे देशभर केवी के 16 लोक काम करता, हितून 8 लोक ऑफिसर असतले, मागीर दुसरे सपोर्टिंग स्टाफ असतले.
1: सर, आता तुम्ही केव्हीके बद्दल माहिती सांगता, तसे वर्मी कंपोस्ट असा, मागीर व्हर्जिन कोकोनट ऑइल असा, हाचे ट्रेनिंग खुबशे शेतकार घेता आणि त्याचा चडान चड फायदो झाला असा त्यांना.
0: होय, डेफिनेटली आमचे, हांवें सांगले, आमचे वेगळेवेगळे सेक्शनान वेगळेवेगळे प्रकारचे प्रशिक्षण देता. वर्षाक चडशे म्हणल्यार आमी 60 ते 70 ट्रेनिंग प्रोग्राम्स घेता. तितून अनफॉर्मय आसतले, ऑफ फॉर्मय आसतले, आमी शेतान वचूनही तांकां प्रशिक्षण देता. तशेंच आतां वेगळेवेगळे सब्जेक्ट, आतां तुमी सांगले प्रमाणार वर्मी कंपोस्ट आसतले, मशरूम कल्टिवेशन आसतले,
1: व्हर्जिन
0: कोकोनट ऑयल आसतले, आतां जॅक फ्रुटाचे आसतले, काजूचे आसतले, तशेंच वेगळेवेगळे इवन भाजी पिकोवपाचे आनी संरक्षण हे करपाचे सगळे विचारान आमी प्रशिक्षण दिता. हागेले खातीर आमकां मेळपाक म्हणल्यार तुमी आमकां कॉन्टेक्ट करूं शकता फोन नंबरा वयर, फोन नंबरान तुमी कॉन्टेक्ट करूं शकता, नाजाल्यार आमचे आमी एक्चुअली आमचे ग्रुप केले आसात, 50 ते 60 शेतकऱ्यांचे ग्रुप्स आसात, तितून आमी सगळे आमचे ट्रेनिंगाचे माहिती धाडटा आनी लोक आमचे बरोबर रजिस्टर करता.
1: ओके, थोडक्यान तुम्ही आमकां तुमचो मेल आयडी सांगात पळया.
0: आमचे
1: मेल आयडी जावन असा PCKVK
0: नॉर्थ गोवा,
1: PCKVK
0: नॉर्थ गोवा @gmail.com. हातून आमकां मेल केल्यार जाता, नाजाल्यार फोनान सांगपाचे म्हळ्यार म्हगेले नंबर जावन असा 9423057548. हे नंबराक फोन करून आमकां नाव सांगल्यार आमी रजिस्टर करता. तेच प्रकार तुमकां खंयच्यान इच्छा आसा प्रशिक्षण ते आमकां सांगल्यार आमी तितून आमी रजिस्टर करता.
1: सर धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या मध्ये आयले असात आणि तुम्ही कृषी विज्ञान केंद्र किती असा हाजी आमकां सगळ्यांक सखोल अशी माहिती दिली असा. तर हांव सगळ्या शेतकार भावा भयणीक सांगू इच्छिता की तुम्ही चडान चड ह्या कृषी विज्ञान केंद्र जे ओल्ड गोवा हांगा स्थित असा थंय तुम्ही भेट दिवपाची आणि थंय जे किती वेगवेगळे प्रशिक्षण दिले होता ताचो चडान चड असो लाभ करून घेऊपाचो.
0: सो सगळे शेतकऱ्यांक आणि ऑल इंडिया रेडिओक सगळे तुम्ही तुमका मेळपाक आमकां संधी दिल्या ऑल इंडिया रेडिओन, तांकां हांव KVK वतीन आमच्या ICR वतीन नमस्कार सांगून 2 उतरां सोंपयता.
1: धन्यवाद सर.
0: थँक्यू.
2: ICR कोस्टल अग्री रिसर्च इन्स्टिट्यूट विषयी माहिती दिवपी मुलाखत निकतीस तुम्ही ऐकली. HRC प्रभू हांची मुलाखत राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली. ऐकुपेनु तुम्ही ऐकतात चावडेर ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान.

पूर्णानंद चारियाने सांगा त्यांच्या आवाजातले गीत निघतेच आम्ही ऐकले. पुंडलिक नायक हांची ही गीतरचना आम्ही ऐकली. आयचे हे चावडेर कार्यावळीन, ह्या उपरांत हे असा फुलवाली हे गीत.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

नमस्कार, हांव जॉन आग्यार, कोंकणी कवी. आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्सां पुराय करता ही व्हडा खोशयेची गजाल. 23 भासांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरेन पावता ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजे केंद्राकडे लागींचो संबंध. हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात. ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोवप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात. हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतींचो कार्यक्रम चालू आसा.

आकाशवाणी हो भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक परिदृश्याचा महत्वाचा भाग, राष्ट्राची गृहस्थकाय, संस्कृती आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता। त्या वेळार हा मजा वतीन आकाशवाणी उन्हुनीत परमिनिता। देव बरे करू।

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम गरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून

0: त्यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनॉन, सीरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व

0: वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार एनईईटी .nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. याअंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा देव चॅनल 233° 1' म्हणजे 1287 kHz. ऐकू बॅनो आता ऐकूया खबरा विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवी चॅनल. खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत मेगा जॉब फेअर आणि मजेकर योजनेचे सनद वाटप. गोयच्या तरणाट्याचो रोजगार प्रश्न सोडोवपा खातीर गोय सरकारान मेगा जॉब फेअरचे आयोजन केले. या सोहळ्याक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी खासा मार्गदर्शन केले. हे असत तांच्याच भाषणातले काय वेचिकांश.
3: आयच्या जॉब फेअरच्या निमित्तात मोर देन 150 कंपनीज हांगासर आयल्या. ओरिजिनेट करता कारण गोयच्या तरणाट्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवपा खातीर तांच्यांनी आपलो ह्या जॉब मेगा जॉब फेअरात पार्टिसिपेट जाल्या. आणि जे भुरगे गोयचे एक्सपिरियंट असतात अशा पद्धतीचे जॉब घेऊ खातीर तांका ते ऑपॉर्च्युनिटीज दिले. मोर देन 5,000 जॉब ऑपॉर्च्युनिटीज एट प्रेझेंट आयच्या दिसात तरी अवेलेबल असतात. म्हाका म्हणजे लेबर कमिशनरान इन्फॉर्मेशन दिल्या त्या प्रमाणे आयज जवळपास ना म्हटले जाल्यार मोर देन 10,000 भुरग्यांनी रजिस्ट्रेशन केलं असत. तर आज आताच्या घडीक 1,500 भुरगे हंगासर आता पार्टिसिपेट झाल्या. तीस परातल्यान उरलेले 3,000-4,000 भुरगे हे इंटरव्यू देऊन वचू शकता. म्हणजे जितके जण हंगासर 150 कंपनीज आयल्या ताका म्हाजे सजेशन असतले की जाता तितक्या मोठ्या प्रमाणात मी आयल्या भुरग्यांक गायड करचे, काउन्सील करचे आणि त्यांना फर्स्ट ऑपॉर्च्युनिटीज दिवची. कारण त्या निमित्तात त्यांना

0: इन फ्युचर अशा पद्धतीची बरी ऑपॉर्च्युनिटीज वेगळ्या जाग्यार मेळपाक शकतले. हे ऑपॉर्च्युनिटीज खंयच्या सेक्टरात अवेलेबल आसा आमी सातत्यात गोंयात पळयता जाल्यार एव्हिएशन सेक्टर, हॉस्पिटेलिटी, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, हेल्थकेअर, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन, बँकिंग, फायनान्शियल सर्विसीस, एड्युकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, ई कॉमर्स अँड मेनी मोर. हांवें आत्ता जे सगळे उलयलो विच आय से इट इज अ व्हाईट कॉलर जॉब. हांव लेबर कॅटेगरी किंवा बाकीचे थोडेशे मॅन्युअल वर्क असा किंवा स्किल्ड वर्क असा हे इन शॉर्ट द आयटीआय असा हांच्या बद्दल तर हांव उलोवंकच ना. ह्यो आत्ता जे सगळे आशिल्ल्यो इट इज दोज वर हॅव्हिंग द 12th किंवा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा इंजिनियरिंग सेक्टर ह्या सगळ्या भुरग्यां खातीर असा आणि ह्यो ऑपॉर्च्युनिटीची सुरवात तुम्ही करची अशी म्हाका दिसता. आणि आमचा मॅक्झिमम बॅकग्राऊंड हो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सेक्टरातला असता बरेचशे फावटी आमकां स्किलिंगाची गरज असता. म्हणून तर जे सरकारान स्किलिंगाचेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला आणि त्याकाच जागोर आम्ही आमच्या आयटीआय डिपार्टमेंटाच्या वतीन असतले, म्हणजे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंटाच्या वतीन असतले, डायरेक्टर ऑफ द रुरल डेव्हलपमेंट, त्या दोघांचे शॉप्स हंगासर आसात. ज्या पद्धतीचे जॉब वेकन्सीज अवेलेबल असा त्या पद्धतीची स्किलिंग तांकां करप आणि ताज्यानुसार त्या भुरग्यांक ऑपॉर्च्युनिटी दिवप हे आमचे डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हेय करपाक लागलेले असा. ही ट्रेनिंग फक्त 6 महिन्याची ट्रेनिंग असा आणि वयल्यान जाल्यार ती पेड ट्रेनिंग असा. आम्ही त्याका म्हणता तुमकां येवपाक वचपाच्या टी ए डी ए सहित युनिफॉर्म आणि त्याका लागपी बुक्स, पार्टिसिपेशन सगळे गजाली ह्यो आमच्या आरडीए डिपार्टमेंटाचेर वता. फर्स्ट पेज ऑफ अप्रॉक्सिमेटली 1500 यूथ येत्या सॉरी इट इज अप्रॉक्सिमेटली 450 ते 500 भुरग्यांची बॅच ही ऑलरेडी फाटल्या 3 महिने जाले ट्रेनिंग घेता आणि अशाच पद्धतीच्यो कंटिन्युअस ट्रेनिंग दिवपाक गोंयभरातली 14 जाग्याचेर सेंटर्स आज आरडीए डिपार्टमेंटाच्या वतीन सुरू असा. तुम्ही हंगासर आयले 100% सगळ्या जणांक आत्ता जॉब मेळटलो असो ना, पण माझे तर म्हणणे असा की 100% सगळ्या जणांनी आपल्याक रिस्किल करपाक, आपल्याक अपस्किल करपाक ही नवीन ऑपॉर्च्युनिटी घेवप ही गरजेची असा. आणि कालांतरात आम्ही पळयता की ट्रॅडिशनल एड्युकेशन सोडून मागीर ते डिस्टन्स एड्युकेशन असूनी किंवा शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्स असूनी हो जर आम्ही मेळना किंवा हो जर आम्ही करिना जाल्यार आमकां नवीन ऑपॉर्च्युनिटीज मेळच्यो ना. बरेचशे फावटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर तुम्ही पळयत जे नवीन प्रोग्राम सुरू करता विच इज एन एनवायरमेंट रिलेटेड असतले किंवा आम्ही क्लायमेट चेंज रिलेटेड असतले आमच्या ट्रॅडिशनल एड्युकेशनातल्या हे कोर्सीस ना, बट डिस्टन्स एड्युकेशन किंवा आमच्या नवीन एड्युकेशनातल्या हे कोर्सीस शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस आम्ही आता सुरू करपाक लागले. हे जर तुम्ही कोर्सीस आताय बी म्हणजे प्रायव्हेट जॉब करता असताना डिस्टन्स एड्युकेशनातल्या हे जर कोर्स केले जाल्यार ताचो फायदो हो इन लाँग रन तुमकां मेळपाक शकता. किंवा सातत्यान आम्ही जे म्हणटा की कंटिन्युअसली शिकत रावप हे गरजेचे असा आणि शिकत रावले असत जाल्यार ताचो फायदो आमकां सातत्यात जातलो. आणि त्याच्या खातीर तांच्यांनी ही इंटरॅक्टींग विथ द यूथ थ्रू द माय भारत पोर्टल जर तुम्ही जॉईन जावंक ना आसा जाल्यार माय भारत पोर्टलाचेर मुद्दामून जॉईन जायात. माय भारत पोर्टल तुमकां गोंयांतच न्ही देशभरांतल्यो वेरियस ऑपॉर्च्युनिटीज कितें आसा ते तुमकां त्या पोर्टला वयल्यान कळपाक शकतले. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो मन की बात हो कार्यक्रम न चुकता पळयात, कारण एका महिन्यातला अर्ध्या वराचा कार्यक्रम तुमकां पुराय देशात कशा पद्धतीत म्हणजे आम्ही म्हणटा विकास बी और विरासत बी या देशात डेव्हलपमेंट कसो सुरू असा एलॉंग विथ अवर विरासत हाज्या बरोबर डेव्हलपमेंट कसो सुरू आहा ही कळपाची ऑपॉर्च्युनिटी आमकां सगळ्या जणांक मेळटली. म्हणून आयच्या दिसा हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता असताना तुम्ही सगळे जाण हे विकसित भारत विकसित गोवा 2037 हातून वाटेकरी जातले इतकी हांव इच्छा व्यक्त करता आणि माझी 2 अक्षरं सोपयता. देव बरे करू.
1: म्हजे घर येवजण गोंयात नेटान चालू असा. या येवजणेचे सनद वाटपाचे कार्यावळी हाली चालू असतात. अशाच एका कार्यावळीत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत खासा उपस्थित आशिले. हे असत तांच्याच भाषणातले काही वेचिकांश.
2: सालसेतीतली घरं आम्ही रेग्युलराईज करता, आम्ही ना म्हणू ना रोहनात सारखे सांगले पैर दिता असताना सालसेतीची ऑर्डरी दिली हांवें तांच्याय मतदारसंघातल्यो दिल्या. हांव परत सांगता आम्ही किती या स्पेसिफिक मतदारसंघांनी ऑर्डर काढू नये आणि सगळ्या जातीच्या आणि सगळ्या धर्माच्या लोकांच्यो दिल्या आणि या मूळ गोयकारांच्यो दिल्या. हाँ परत संगता

अरे मोर देन 95% जे असा पण नो कोणतरी अलवारा जागेत असतोला कोणतरी मुणकारियल जागेत असतोला कोणतरी भटकाराच्या जागेत असतोला कोणीतरी आपण ओन जागा घेतला 300 स्क्वेअर मीटर आणि थंय घर बांधला 20 पॉईंट कोणाक तरी जागा दिली तिथून घर बांधला रेव्हेन्यू लँडात कोणीतरी त्यांना बांधला 40 वर्षाच्या पहिली 1950 केन्ना तरी बांधला घर म्हणून ते रेग्युलराईज करूंक नका ते घर कायदेशीर जावपा नका कितले दीस टांगती तलवार दवडतले म्हणून म्हजे घर ही स्कीम आणि ताकाच लागून म्हजे घर ह्या स्किमीची योजना काढटा असताना ताजेर खूप विचार करून आता कोणतरी कोर्टान गेला कोर्टान गेला त्याच्या फाटल्यान कोण आपयली तोय म्हाका खबर आहा थोड्या दिसांनी त्याचे नावूय डिक्लेअर करतलो आणि कळटले त्यांना लोकांक येवणी इलेक्शन लागी येयला काय ना ताच्या फाटल्यान कोण आहा पयली तो कळटलो लोकांक त्यांना मागीर म्हणटले आम्ही ना म्हणून एक्सप्लेनेशन दिवपाक येतले थोडे फॉर्मा वाटूंक आमच्या वांगडा येयले विरोध विधानसभेन करताले आणि फॉर्मा वाटूंक आमच्या वांगडा त्याची केस कोणी घातल्या पयली न्हू ते सांगतलो हांवूय पत्रकारांक अरे बेश्टो एकट्याक कोणाक तरी फुडें काडटात आणि केस घालतात मूळ गोंयकारांचे घर तुमच्या जर नावार जाता आसत जाल्यार ते दुखता तुमच्या पोटान अरे कुमुजातीच्या जागेनी घरां बांदली कोणी आम्ही बांदा म्हणून सांगलेली सरकारान आणि आम्ही असताना बांदल्या आडोवपाची असली त्यांना बांदूंक दिवपाची न्हू ते बांदचे नासले लोक ते बाबडे खंयतरी जागो कितें तरी विकत मेळटले आपले जागेन बांदतले असले त्यांना कोणीतरी कितें तरी घेतला आसतले हांव म्हणटा घेवंक नाय तर आसत आता कुमुजातीचे पयशे दिता न्ही आम्ही ते लोक दिना जाल्यार आमी लोकां कडल्यान घेता आनी कुमुजातीच्या अकाउंटाचेर भरता आमी फुकट दिना आमी सरकाराचोय जागो कोणाकूच आमी फुकट दिना तेन्ना थंय रेट 100 रुपया आसलो 100 रुपया प्रमाणे तेजो 300 स्क्वेअर मीटराचे पयशे आमी घेता आनी तुमच्या अकाउंटाचेर दिता म्हणून हांव कुमुजातवाल्यांक सुद्दां रिक्वेस्ट करता थोड्या कुमुजातवाल्यांनी एनओसी दिली हांव तेचे खरोखरच अभिनंदन करता त्याच्यानी माणुसकीच्या दृश्टीन बांदना तेंच्यानी बट उरल्यांकूय बी हांव रिक्वेस्ट करता म्हजे कोणा कडेन वायटपण ना अरे बट ज्यांच्यानी घरां बांदल्यात त्यांना तुमची कुमुजात कमिटी असली त्यांना तुमच्या कुमुजात कमिटी तेका एकतर बांधूंक दिवंक जायनासले आणि जर बांधूंक दिला आसता आसत जाल्यार रेटी प्रमाणे पयशे घेयात फुकट दिवं नाकात आमी खंयच फुकट दिया म्हणून पयशे आमी दिना त्याच लोकां कडल्यान घेता जेणी घर बांदला त्यांच्याच कडल्यान घेता कारण त्यांचे घर मोडून उडोवच्या पेक्षा त्यांच्या कडल्यान पयशे घेवन त्यांचे रेग्युलरायज करप योग्य आसा हांवें मॅटर कोर्टान आसा बट तरी सुद्दां आमी जाता तितके बेगीन आमी कोर्टान फायट करतले आमी कायदेशीर फायट आमी विधानसभेत फायट केली आता उरलेली फायट तुम्ही करपाक जाय त्यांच्या वांगडा हांव परत एकदां सांगता कारण आता येतले इलेक्शनांक ते त्यांना सांगपाची गरज आसा प्रत्येक गोंयकारांक सांगपाची गरज आसा अरे हे जर म्हज्या घराचो कायदेशीर करपाचे काम जर कोणी केले आसात भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केले ताज्या शिवाय कोणीच करूंक ना गेल्या 60 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे कोणी ह्या विषयाक हात लावंक ना कोणीच केन्ना विषय सुटावो जावंक ना आणि विशेष करून जेन्ना हांवें होम मिनिस्टराक सांगले आपूण येता म्हणून सांगले होम मिनिस्टरान आणि येदो व्हडलो कार्यक्रम जो आम्ही घडोवन हाडलो तुमच्या खुस्ताचेर आणि परत सांगता हांव फुडल्या 6 महिन्याच्या भितर जो जो कोण एप्लाय करतलो ज्या ज्या स्किमीच्या अंतर्गत ताका सनद दिवपाचे काम त्याच्या घरापर्यंत हाडून सनद दिवपाचे काम म्हजे सरकार करतले हे हांव प्रामुख्यान सांगता आमचे सगळे रेव्हेन्यू ऑफिसर्स डेप्युटी कलेक्टर कलेक्टरा पासून सगळे जाण हय थोडेशे प्रॉब्लेम्स आशिले आम्ही प्रॉब्लेम्सूय रिझॉल्व केल्या जाता तितकी मदत करपाची बाबुशान आपल्या भाषणातल्यान सांगले आपलो ईच अँड एव्हरी रेव्हेन्यू ऑफिसर डेप्युटी कलेक्टर असतलो मामलेदार असतलो तो सकयल्या लेव्हलाचेर बसला असतलो तो तुमकां सहकार्य करतलो कोण जर सहकार्य करिना आसत जाल्यार आमच्या ऑफिसाक कॉन्टॅक्ट करात हांव सांगता की आमी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिल्या सरकाराची इतकी बरी स्कीम ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पावपाक जाय जो कोण फॉर्म भरून घेवन येता ताका तुमी गायड करपाक जाय हेजी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहा आमी खंयसरूच कॉम्प्रोमाइज करचे ना आणि ह्या बाबतीत कोणी जर मिसगायड करता आसत जाल्यार ताका परत सांगून दवरला आमी ताजे चलचे ना कारण आमकां म्हजे घर ही स्कीम ताज्या पर्यंत पावोवपाक जाय म्हजे घर जो गोंयकार म्हाजो एप्लाय करता 2014 पयलींचो जेणे घर बांदला मागीर ते 4-5 कॅटेगरींतले आसतले ताजीय घर ताका दिवपाक जाय अरे हाऊसींग बोर्डात तांकां पयलीं केन्ना तरी प्लॉट दिले ती घरां तांच्या नांवार जावंक ना रिहॅबिलिटेशनान तो राजेश आसा थंयसर तेन्ना केन्ना तरी तेच्यांनी विकत घेतल्या जागा ती घरां तांच्या नांवार जावंक ना म्हणजे कितें सरकार अशेंच चलतले अरे केन्ना तरी जो प्रश्न आमी सुटावो करपाक हातांत घेतला ताका सहकार्य करचे आणि विधानसभेत कायदो केला बेश्टो न्ही अरे विधानसभेत कायदो केला त्या कायद्याचेर डिस्कशन करा म्हणून सांगले आम्ही हे काय ना ना ना ना बंद करा खंय नाका जाल्ले कितें पळयात ती म्हाका दिसता क्लिप दाखोवपाक जाय परत परत आणि ती क्लिप दाखोवपाची गरज आसा ती क्लिप प्रत्येकान पळोवपाक जाय कोणी कोणी विरोध केला कोण कोण कितें उलयला अरे हेंच्यानी म्हाका उलोवंक सुद्दां दिना जाल्यार विधानसभेत अरे भाषण उलोवपाक दिना जाल्यार म्हज्या घराचेर म्हजे घर हे लोकांक कळचे पूण हे जर भाषण उलयतो आसत जाल्यार ह्या लोकांनी उलोवपाक दिवं ना म्हणून हांव तुमकां सांगपाक आयला कारण ही आत्ताची कार्यक्रमाची सुरवात

0: जाल्या. हाज्या फुडें प्रत्येक तालुका आनी मतदारसंघ लेवलाचेर प्रत्येका पर्यंत वचपाचो, बट प्रत्येकान आपूण एक स्टेप मारची पडटली. आपल्याक जर म्हज्या घराची सनद जायी आसात जाल्यार तेणी स्वताचो फॉर्म भरचो पडटलो, आनी तो स्वताचो फॉर्म भरून तुजे डॉक्युमेंट तुज्याच कडेन आसतले ते भरून दिवचे पडटले. उरलेल्यो डिफिकल्टीज कितें आसा ते आमचे रेवेन्यू ऑफिसर सगळे डिफिकल्टीज सॉल्व करतले, आनी म्हाका खात्री आसा फुडल्या स म्हयन्याच्या भितर हे सगळे रिझॉल्व करपा खातीर आमी सातत्यात काम करतले. हांव इतकेच न्ही तर इवन दो म्हणजे बरेच जाण मुणकारियल जागेत आसात, बट त्या मुणकारियल जागेत आसतात तरी थोड्या जाणांनी मुणकारियल केसीक एप्लाय करूंक ना, बट तरी सुद्दां तरी सनदीक एप्लाय करीत आसात जाल्यार तेजी सनदूय तेका मेळटा, आनी घर रेग्युलरायझेशन एप्लाय करीत आसात जाल्यार तेजे घरूय कायदेशीर जातात. म्हणजे तुमी एक गजाल लक्षांत घ्यात, मुणकारियल केस जरी तेजी चालू आसली आसत जाल्यार हांगासर तेका सनदूय मेळटा आनी तेजे घरूय तेजे रेग्युलरायज जाता. मागीर तूं तुज्या मुणकारियल रायट घेवन तूं तुज्या जमनीचो हक्क तुका मेळोवंक शकता कायमचो परमनंटली. म्हणजे आतां रेवेन्यू मिनिस्टरान हांव उलयतालो की फुडल्या 3 म्हयन्याच्या भितर मुणकारियल केसीस म्हणून जितक्यो आसा पळय न्ही पेंडींग त्यो सगळ्यो क्लियर करपाचे आमी थारायला. A to Z मुणकारियल केसीस ज्यो आसा ह्यो क्लियर जातल्यो आनी तांच्या नांवार जावपाचे करपाचे थारायला, आनी तेंच्यांनी केन्ना ह्यो योजना करूंक नासल्यो. आनी हे सगळे हाडटा आसतना गोंय राज्याचो सर्वांगीण विकास करपाचे काम हे म्हज्याच सरकारात केला, डबल इंजिनच्या सरकारात. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या आशिर्वादात येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर आमकां करपाक शक्य जालो. ह्या मांडवीचेर आमी 3रो पूल बांदलो, जुवारीचेर आमी 2रो पूल बांदलो, काणकोण बायपास हांगासर 1.5 वरां लागपी एकमेव रस्तो गालजीबाग माशा आनी तळपण ह्या तिनूय न्हंयचेर एकूच ब्रिज केलो. आरे आमी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट केलो, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आमी बांदले, प्रत्येक गांवांगांवांतले PHC आनी CHC अपग्रेड करपाचें काम आमी केले. आरे जर बरो ना जालो आसात जाल्यार ताच्या खातीर आमचे दिनदयाळ स्वास्थ सेवा कार्ड जे 4.5 लाख रुपया पर्यंतचे गोवा मेडिकल कॉलेजीत न्ही प्रायव्हेटान सुद्दां जरी गेले आसत जाल्यार ताचे बील फारीक करपाची ताकद आमीच दवरता. हे म्हजे सरकार आसा, हे म्हजे सरकार आसा जे सामान्या खातीर सातत्यात काम करता. आनी म्हणून तर आमच्या सरकाराक दिसले की हय सामान्य मनशाचे घर हे त्याच्या नावार जावपाक जाय, म्हणून माझे घर ही स्कीम हाडली. म्हाका खबर आहा आनी ही स्कीम हाडटा आसतना आमी खंयसरूच हिंदू मुस्लिम कॅथलिक हो भेदभाव दवरूंक ना. म्हणून तर आज सगळे हिंदू मुस्लिम भाव आज सगळे एकत्र रित्या बसल्या, आनी म्हाका नक्कीच खात्री आहा तुमी सगळे जाण परत एकदा आमच्या डबल इंजिन सरकाराच्या साथ दितले.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. परत मेळया फुडले सोमारा. निरोप दियात. नमस्कार.
2: आयकुप्यानो निकतेच तुम्ही आयकले खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन. तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो होम हादय चॅनल. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

आयकू पॅनल आयचे हे गीत गजलांच्या कार्यावळीतल्यान सुरवेक आमी आयकली गजल दिल्लगी ह्या अल्बमातल्यान गुलाम अली हांच्या आवाजातली. कार्यावळ मुखार व्हरता आसतना ह्या उपरांत आयकुया उशा आमोणकार हांच्या आवाजातली ही गजल.

उषा आमोणकार हांच्या आवाजातली गजल निकतीच आम्ही ऐकली आणि ऐकोपेनो इथल्यान आयच्या ह्या गीत गजलांच्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतात.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुपनो आयज रातच्या 9:15 कार्यावळ स्पॉटलायट आणि 9:30 पब्लीक स्पीक दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतले. तशेंच आता कांय खिणातूच म्हळ्यार बरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9:00 न्यूज 89 दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतात.

पब्लिक स्पीक ही कार्यावळ निकतीच तुम्ही ऐकली. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्सांचेर. त्याभायर आमच्या तरेकवार कार्यावळींचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर ॲपाचेर, तसेच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो कार्यावळी तुम्ही ऐकू शकतात. चला तर आता ऐकूया ऐकुप्यांच्या मागणी गीतांची कार्यावळ मनजोक्ती गीतां.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक आमी दितात माये मोगाचो येवकार आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी. मनजोक्ती गितांची ही कार्यावळ खास घेऊन येतात आमी तुमचे भेटेक दर सोमारा. हे कार्यावळीतल्यान आमी दितात तुमका संद तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत मागपाची. गीत तुम्ही मागू शकता आमका व्हॉट्सअप मेसेज नाजाल्यार एसएमएस करून 8380071054 ह्या आमच्या नंबराचेर. नंबर परतून एक फाट सांगता 8380071054. चला तर ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आणि मागात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत. आयची ही मनजोक्ती गीतांची कार्यावळ सुरू करता आसतना सुरवेक ह्या सागीत आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज हांच्या आवाजातले.

0: रिता रोज आणि आल्फ्रेड रोज ह्यांच्या आवाजातल्या आम्ही ऐकलें शेवतुले आणि पांडुरंग हे गीत. इष्टानो, तुम्ही ऐकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. हे कार्यावळीतल्यान तुम्ही ऐकू शकतात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत आमकां व्हॉट्सॲप मेसेज नाजाल्यार SMS करून 8380071054 हो जावन आसा आमचो नंबर. चला तर आयचे हे मनजोक्ती गीतांचे कार्यावळीन मुखार वचूया. चिट्टी ह्या गीताच्या सांगातान घेवन येता आंतोनेत हांचो आवाज आनी ह्या गीता खातीर संगीत आसा क्रिस पॅरी हांचे.
1: अशें तुवें कित्याक केलें म्हाका? तुजो लव मी एनिमो बट डार्लिंग आय स्टील लव यू.

0: त्रिष्ठानो निकतेच आम्ही ऐकले विल्मिक्स आणि शेरोन ह्यांच्या आवाजातले गीत सुणे माजोर. विल्मिक्सांच्या ह्या गीता खातीर संगीत आम्ही ऐकले मारियोनो रॉड्रिगीस, बाल्तासार फेर्नांडीस आणि आग्नेलो डायस हांचे. आणि ह्या गीता खातीर आमकां मेसेज धाडून मागणी कळयल्ली उंडीर सावन आमचे मोगाळ आयकुपी मेरी फेर्नांडीस हांणी. मनोजोक्ती गीतांनी मुखार वचूया, त्या आदी घेऊया ल्हानसो ब्रेक.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

0: जेवण मोज्याला गेला जायला.
1: तू जाणे आमचा बाबा मुजेलाही दिस रात विचारत. आम्ही सुगली सांगत आणि कित्याक रावणान काय म्हणून.
0: आणि कामची तू दिस रात तुमचं उगडास करून रोडटा. वो डायव्हर्स ट्यू मोजो गुन्हा. आय एम सॉरी अबाउट इट.
1: आय एम ऑल्सो सॉरी.
0: एक एक पडोशे दिसता आम्ही परत एकट्यान जाऊशी.
1: पण आमच्यात परत एक सांग जाता.
0: कित्याक जायना देवान पडला ते मनशांनी म्हणून नाही डायव्हर्स मनशांनी केल्या.
1: तसे तर
0: तू म्हाका कितें सांगूंक सोदताले.
1: तू म्हाका कितें सांगूंक सोदताले.
0: हांव तुका सांगूंक सोदतालो तुवें आमी परत एकठांय जावं आमच्या भुरग्यांच्या सांगाताक आमचे फुडले काजारी जिवीत सुखांत सारूं येता. तयार आसा.
1: ओय ओय हांव तयार आसा.

0: किदे तू आता जेवण रांधता
1: होय
0: आधी तर तू कुसण्यांपासून नसलो
1: त्यांना मुझी गरज नसली पण आता हांवें रांदचे पडले पण तुझे इतले गोस्ताचे

अँटोनी सेन आणि रोमा हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले हे गीत डायवोर्स. इश्टानो आयच्या ह्या मनजोक्ती गीतांनी ह्या उपरांतचे हे गीत आमकां मेसेज धाडून मागतात. आमचे मोगाळ आयकुपी नवलू वरक मालपण 70 सावन ताणी हे गीत मागला. ऐकूया तांचे मागणेचे हे गीत गोवा जाय हेमा सरदेसाय हांच्या आवाजातल्यान. ह्या गीता खातीर संगीत आसा आयसिंत डिसोजा हांचें.

कुपी शेरॉन, मिशेल, जुलियान आणि रॉझिटा ह्या सगळ्यांनी. चला तर ऐकूया बाप पीटर हांच्या आवाजातले हे गीत घाट. आणि हे गीत जाऊन आसा रोज फन्स हांचे आणि ह्या गीता खातीर संगीत आसा बाबूश हांचे.

0: போகலாம் கவலாத உள்ள சிங்கு நாரு முன் தாக்க போக குது நேரா கேடு.
1: वारका सावन आमचे मोगळ आयकुपी ग्रेसी फेर्नांडीस हांच्या मागणे वयल्यान आमी आयकले दोतोर आनी कुझनेर हे गीत सी आल्वारीस आनी एम बॉयर हांच्या आवाजातल्यान. कार्यावळ मुखार व्हरता आसतना कॉन्ट्रार सासनाचो हे जावन आसा. ह्या उपरांचे गीत सोनिया सिरसाट हांच्या आवाजातल्या ह्या गिता खातीर मेसेज धाडून आमकां मागणी कळयतात रेवडा सावन लुईस जॉयस आनी फेलिक्स परेरा.

तुम्ही ऐकताले दसऱ्याचं पसरं हे गीत लोर्ना आणि सुदेश भोसले यांच्या आवाजातले. ह्या गीता खातीर मेसेज धाडून मागणी कळली आमचे मोगाळ ऐकूपेश्ट श्याम सुंदर हाणी. आणि इष्टान ह्या गीता सांगाताक इतल्यान आयचे हे मनजोक्ती गीतांचे कार्यावळीतल्यान आम्ही तुमचो निरोप घेतात. हे कार्यावळीन परतून तुमची आमची भेट जातली येता त्या सोमारा.